ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखे

इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा, आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्या

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र। आजचं दिनविशेष जाणून घेऊयात। रामहिंगणी जिल्हा सोलापूर इथे आज श्री रामसिद्ध महाराज यात्रा आहे। बिळूर तालुका जत इथे आज श्री गुरु बसव महास्वामी रथोत्सव आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवान परमात्मा आपल्या कर्तव्याने प्रसन्न होत असतो, आपल्या कर्माने आपल्याला प्रसन्न होत असतो. ज्या भगवंताला आपल्याला प्रसन्न करवून घ्यायचं आहे तो नक्की कुठे आहे याची आपल्याला उत्सुकता असते आणि आपल्याला ते समजलंही पाहिजे. तो भगवान परमात्मा येण्याआधी आपण त्या भगवंताला आधी पूर्णपणे जाणून घेतलं पाहिजे. परमात्मा फक्त देवळात नसून सगळीकडे कणाकणात गच्च भरलेला आहे. तो सर्व व्यापक आहे, ठाई ठाई भरलेला आहे. असा व्यापक असणारा भगवान परमात्मा, त्याची कणाकणातून संवेदना आपल्याला घेता यायला पाहिजे. जो सर्व कणाकणात प्रवेश करून राहतो, जो सर्व भूतमात्रात प्रवेश करून राहतो, जो सर्व ठिकाणी व्यापक रूपाने प्रवेश करून राहतो, त्यालाच भगवान विष्णू असं म्हणतात. अशा भगवान विष्णू परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे, त्या विष्णू स्वरूपाला जाणून घेतलं पाहिजे. भगवंताला न जाणता त्याचं भजन करणं म्हणजे आपलं ज्ञान व्यर्थ असल्यासारखंच आहे. विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. विष्णू म्हणजेच आपला भगवान परमात्मा, आपला देव, ज्याचं आपण भजन पूजन करतो ते भगवान विष्णू. ह्या चराचरातल्या प्रत्येक गोष्टीत त्याला पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कोणत्याही गोष्टीचा द्वेष मत्सर होणार नाही ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण आपण ज्या गोष्टीचा मत्सर करू, ज्या व्यक्तीचा मत्सर करू, द्वेष करू, त्याच्यातही नारायण आहेच. त्यामुळे त्या व्यक्तीचा द्वेष म्हणजे नारायणाचाच द्वेष. ह्या दृष्टीने जर आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं तर आपण खऱ्या अर्थाने परमात्मस्वरूप होण्यासाठी पात्र होऊ.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत बापट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 3 मे. निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी. मला अजून अमुक करायचं आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचं राहिलं नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. हे परमेश्वरा, आता तुझ्याकरताच मी जगेन. तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरलं नाही असा निश्चय केला तर मनाला समाधान झालंच पाहिजे. नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकलं हे म्हणणं बरोबर नाही. शरीर थकेल कारण लहानपणी वाढणं आणि वृद्धपणी थकत जाणं हा शरीराचा निसर्ग क्रमच आहे. परंतु मन थकलं हे मात्र संयुक्तिक नाही. मन हा परमेश्वराचा अंश आहे असं आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितलं आहे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयीची. परंतु त्या समयीही माझं स्मरण ठेवावं असं भगवंतांनी सांगितलं असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकलं आणि स्मरण करू शकत नाही असं होणं शक्य नाही. पूर्वी 6-6 तास बसून जप केलेला असेल तितका आता होत नसेल, तितकं बसवणार नाही. मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे, पण स्मरण राहू शकत नाही असं नाही होणार. मन थकलं ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरं कारण आहे. तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून भगवंताकडे लावणं जरूर आहे. पैसा, अडका, प्रपंचातल्या सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेशणा आणि धनेच्छा ह्या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणं कठीण आहे, पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं. म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. धर्माचरण, भगवत भक्ती, नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत. किंवा एकाच शब्दात असं म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे. चित्तशुद्धीचं लक्षण हे की आपल्यासारखंच सर्व जग सुखी असावं ही भावना असणं. ही भावना वाढण्यासाठी सर्व जग सुखी असावं अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा. म्हणजे हळूहळू भगवत कृपेने साधेल. अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे आणि तो केव्हा डोकं वर काढेल आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही. पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचं मरण आहे. म्हणून आपण भगवंताचं स्मरण अखंड टिकवूया आणि आनंदाने राहूया. नामाशिवाय जगात दुसरं सत्य नाही अशी दृढ भावना करावी. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया कवी संजीव यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींचं आंबेजोगाईतल्या गुराख्याच्या त्या छोट्या मुलीवर अतिशय प्रेम होतं। मुलीचं वेषांतर करून गावातल्या सावकाराला तिच्या आई वडिलांनी मुलगा म्हणून तिला अर्पण केलं आहे हे स्वामींना ठाऊक होतं। आता ती मुलगा म्हणून स्वामींकडे रोज दर्शनाला यायची आणि स्वामींना उत्तमोत्तम पदार्थ नैवेद्य म्हणून आणायची। सावकाराला समाधान होतं की आपला हा मुलगा देवभक्त आहे। थोड्याच दिवसात सावकाराच्या लक्षात आलं की मुलगा मोठा होतो आहे, तर त्याचं लग्न लवकर उरकून घेऊया। त्याप्रमाणे गावातल्या प्रतिष्ठित लोकांना त्यांनी सांगितलं की आपल्या मुलासाठी सुंदर मुलगी सुचवा। त्याप्रमाणे गंगाखेड ह्या गावातल्या एका छोट्या मुलीबरोबर लग्न करायचं ठरलं। लग्नाची जय्यत तयारी झाली। खरं तर मुलीला हे ठाऊक होतं की आपण मुलगा नसून मुलगी आहोत। ती मनात खूप घाबरली होती, काय करावं तिला कळत नव्हतं। ती फक्त स्वामींच्या स्मरणात अष्टौप्रहर दंग राहू लागली। तिला त्या लहान वयात एकच कळलं होतं की आपलं संरक्षण स्वामी करतील। लग्नाच्या दिवशी मुलीकडच्या बायका मंडळींनी हळदलेपनाचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्याच्याशी आपल्या मुलीचं लग्न होणार आहे तो मुलगा नसून मुलगी आहे। एकदम हलकल्लोळ उडाला। सावकाराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली। त्याला वाटू लागलं मरण आलं तर बरं होईल, आपण गोराख्याकडून फसलो गेलो आहोत हे त्याच्या लक्षात आलं। त्याने राजाकडे तक्रार केली। राजाने मुलीच्या आईवडिलांना चांगलीच शिक्षा केली आणि आश्चर्य म्हणजे मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली। गुराख्याची मुलगी घाबरून गेली, काय करावं तिला कळेच ना। ती निस्सीम स्वामी भक्त होती, त्यामुळे तिला एकच आधार वाटत होता, तो म्हणजे तिच्या प्रिय स्वामींचा। वध करणारे त्या मुलीला घेऊन रानात गेले आणि तिला एका वृक्षाखाली बसवलं। नेमका तो वृक्ष औदुंबर होता। मुलीने आसन घातलं, हात जोडले आणि स्वामींचं स्मरण केलं। त्या स्मरणात ती हरवून गेली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांच्या भक्ताच्या केसाला सुद्धा धक्का लावायची कोणाला ताकद नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। स्वामींचा भक्त हा स्वामींच्या विशाल अंतःकरणात नांदत असतो। स्वामी त्याचं प्रत्येक क्षणी रक्षण करत असतात, धीर देत असतात, मुख्य म्हणजे मार्ग सुचवतात। भक्तांचं केवळ कल्याणच करायचं हे स्वामींचं कृपाछत्र प्रत्येक भक्त प्रत्यक्ष अनुभवत असतो। ही छोटी मुलगी आई वडील सांगतील तसं जगत होती। तिला कळत होतं की आपण मुलाचा वेष घातला म्हणून कधी मुलगा होऊ का। सावकाराकडे राहायला गेली तेव्हा ती एका विलक्षण अशा भीतीच्या सावटाखाली वावरत होती। परंतु स्वामी आपल्या सोबत आहेत ह्या भावनेने तिने आपल्या भीतीचं रूपांतर समाधानात केलं होतं। रोज स्वामींचं दर्शन घेऊन त्यांना प्रेमाने भरवणारी ती मुलगी खरं तर स्वामीमयच झाली होती। तिला भीती कसली,

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत भागवत पुराण. कथाकार आहेत परमपूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचे शिष्य भागवतकार श्री शंतनु रिठे महाराज. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्जितकैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृत्यवरुध्यते त्रकृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखात्रवभृतसंयुतं पिबत भागवतं रसमालयं बुहुरहो रसिका भुवि भावुकाः नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषयशौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत तैकदातुमुनयः प्रातुर्हुतहुताग्नयः सत्कृतं सुतमासीनं पप्रच्छुरिदमादरात्। छान पद्धतीनं सगळ्यांनी गोवर्धनाच्या पूजेची तयारी केली। तेवढ्यात काय झालं, भगवंताकडे सगळ्या गोपी आल्या। अरे कान्हा, सगळ्या गोपी कान्हाला विचारताय, अरे कान्हा तू सगळ्यांना काही ना काहीतरी जबाबदारी दिलीस रे, हां अरे एवढ्या मोठ्या या पूजनामध्ये आमचंसुद्धा काही काम आहे की नाही, आम्हालासुद्धा काही जबाबदारी आहे की नाही। कान्हाने म्हटलं, अगं सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी तर तुमचीच आहे। अई एवढी मोठी पूजा आहे, त्यासाठी 56 भोग करावे लागतील, अरे 56 प्रकारचे वेगवेगळे नैवेद्य तयार करावे लागतील, आणि ते तुमच्याशिवाय कोण करू शकणार आहे। सगळ्या गवळणींना आणि गोपींना हायसं वाटलं। भगवंतांनी सांगितलं, जा बरं लवकर लो। आणि भगवंतांनी 56 भोगाची लिस्ट दिली। गवळींनी म्हटले, फक्त एवढेच नाही, याच्यापेक्षाही आम्ही जास्त पदार्थ खाऊ। आमच्या देशाची खाद्य संस्कृतीसुद्धा फार विकसित आहे बरं, जेवढे काही खाण्याचे पदार्थ आपल्या देशामध्ये आहेत ना, जगाच्या पाठीवरती तेवढे पदार्थ कुठेही नाही, कुठेही नाही। सडलेला मैदा, त्या मैद्यापासून बनवलेलं ब्रेड आणि असे 3-4 गोष्टी, एकतर हे खा नाही तर ते खा, एवढ्याच आहेत। म्हणून सगळ्या जगाला भारतीय भोजनाचं आकर्षण आहे बरं का। एकदा वृंदावनातल्या जन्माष्टमीला मी स्वतः 10,000 पदार्थांचा भोग बघितलेला आहे, आणि 10,000 पदार्थ पूर्णपणे सात्विक, ज्यामध्ये कांदा आणि लसूण अजिबात नाही। 10,000 पदार्थ कशाला म्हणतात। सगळ्या गोपी त्याच्या मार्गाला लागल्या। सगळ्या गोपांनी छान पद्धतीनं आपलं संपूर्ण गोकुळ वृंदावन सजवून टाकलं आणि गोवर्धनाच्या पूजेचा तो दिवस आला। सगळ्या गोपींनी तो संपूर्ण नैवेद्य गोवर्धनाच्या जवळ ठेवला। भगवंतांनी सांगितलं, सगळ्यांनी नमस्कार करा। सगळ्यांनी नमस्कार केला। भगवंतांनी सांगितलं, हे गिरिराज महाराज तुमची जय असो, आमचा हा नैवेद्य तुम्ही ग्रहण करावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे। असं म्हणून भगवंतांनी त्या नैवेद्याचं पाणी फिरवून नैवेद्य दाखवायला सांगितलं। सगळ्यांनी सांगितलं। तेवढ्यात भगवंतांनी म्हटलं, अगं गोपींनो तुम्हाला माहिती आहे का, अरे आमचे गिरिराज महाराज एवढे प्रभावशाली आहेत, जर का आपल्या नवऱ्याला घेऊन जर एखाद्या गोपीनं काही नवस बोलला ना, तर माझे गिरिराज महाराज तिचा तो नवस नक्की पूर्ण करतो। एवढं ऐकायची फक्त गोपींनी उशीर। भगवंताला माहिती आहे आता काय होणार। सगळ्या गोपी आपापल्या नवऱ्याकडे गेल्या, अहो चलानं, अहो चलानं, अहो चलानं। सगळ्यांनी आपापल्या नवऱ्यांना पकडलं आणि गिरिराजाची परिक्रमा करायला आरंभ केला। आयुष्यात कधी जरी भाग्यवान असाल ना, तर वृंदावनात गेल्याच्या नंतर एकदा गिरिराज परिक्रमा आयुष्यात कधीतरी करा। काय विलक्षण सुख येतं त्या परिक्रमेमध्ये। अरे मी अशी लोकं पाहिली आहेत, एका जागेवरती 108 नमस्कार करून संपूर्ण 27 किलोमीटरची गिरिराजाची परिक्रमा करणारी लोक आहेत। कधी मला तसं दर्शन नाही मिळालं, पण काही काही महापुरुष तर अशा पद्धतीचे आहेत जे एकाच जागे 1008 नमस्कार काढतात आणि अशी 27 किलोमीटरची गिरिराजाची परिक्रमा करतात।
त्यांना बावळट म्हणू नका, ते त्यांचं तप आहे. गिरिराजाच्या अंगावरती खेळण्यामध्ये सुद्धा आमच्या परंपरेने एवढा गौरव मांडलेला आहे. त्या सगळ्यांची एकच भावना असते, एक नमस्कार केल्यानंतर गिरिराजाची धूळ माझ्या शरीराला लागली तर माझं शरीर पवित्र होतं. सगळ्या गोपी गेल्या परिक्रमेसाठी, परिक्रमा केली आणि परिक्रमेवरनं आल्याच्या नंतर सगळ्या गोपी त्या सगळ्या नैवेद्याकडे एकटक बघतायत. तेवढ्यात एकदम अगदी साळसूदपणे भगवान मागून येतात, काय गं सखीनो काय झालं, एवढं काय बघतायत? एकीनं म्हटलं, अरे कृष्णा, अरे श्याम, अरे आम्ही जात असताना नैवेद्याचे इतके इतके पदार्थ होते आणि आत्ता येतोय, अरे हे सगळे पदार्थ विस्कटलेले दिसत आहेत. एकीनं म्हटलं, नुसतं पदार्थ विस्कटलेले नाहीत, त्यातल्या बर्फ्यासुद्धा कमी झालेले दिसत आहेत. एकीनं म्हटलं, नुसती बर्फी नाही, चकलीसुद्धा कमी झालेल्या दिसत आहेत. सखीनी म्हटलं, कृष्णा, अरे आपण इथून गेलो ना, कुणीतरी इथं आलं होतं बघ आणि त्यांनी हा आपला नैवेद्य उष्टा केला. एकदम गंभीर भगवान झाले. भगवंतांनी सांगितलं, अगं सखीनो, कोण इथं येणार? जय हो गिरिराज महाराज, जय हो. अगं तुम्हाला माहीत नाही, पण माझ्या गिरिराज महाराजांनी आपला नैवेद्य स्वयं ग्रहण केला. अगं आत्तापर्यंत तुम्ही कधी कुणाला नैवेद्य ग्रहण करताना बघितलं नाही, पण माझ्या गिरिराज महाराजांनी आपला नैवेद्य ग्रहण केला. जय हो गिरिराज महाराज, फार कृपा तुमची आमच्यावरती झाली, आमचा नैवेद्य तुम्ही ग्रहण केलात. भगवंतांनी हे सांगितलं. खरं तर तो सगळा जो काही नैवेद्य खाण्याचा प्रकार होता ना, तो भगवंतांनीच केला. आणि भागवतामध्ये सांगितलं आहे, भगवान गिरिराजाला स्वतःची प्रतिमूर्ती म्हणतात. भगवंताचं पृथ्वी तलावरचं स्थूल रूप काय आहे? गिरिराज महाराज. इंद्रस्तदात्मनः पूजा विज्ञाय विहता नृप गोपेभ्यः कृष्णनाथेभ्यो नन्दादिभ्यश्चुकोपसः गणं सावर्तकं नाम मेघानां चान्तकारिणां इन्द्रः प्राचोदयत् क्रुद्धो वाक्यं चाहेशमान्युत. अरे सगळ्या गोपांचा एवढा मोठा उत्सव बघून सगळे तर हरकून गेलेच होते, पण इंद्राला मात्र राग आला. इंद्राला राग भगवंताचा नाही आला, इंद्राला राग गोपादिकांचा आला, नंदादिकांचा आला. इंद्राच्या दृष्टीने भगवान अगदी खिजगणतीतही नाही आहेत. अरे एवढंसं पोरग काहीतरी बोललं, त्याला अक्कल नाही, पण या नंदादिकांना अक्कल नसावी का? अरे हजारो वर्षांपासून माझी जी पूजा चालू आहे ती पूजा बंद केली म्हणजे काय? आणि इंद्रदेवांनी प्रलयकालीन मेघांना बोलवलं, सांवर्तक मेघ. प्रलयाच्या काळामध्ये जशा पद्धतीची वृष्टी जे मेघ करतात त्या मेघांना बोलवलं. सगळे मेघ आले. इंद्रानी सांगितलं, संपूर्ण गोकुळ वृंदावनाचा सत्या नाश करा. त्यांनी सांगितलं, केवढा पाऊस पाडायचा? इंद्रानी सांगितलं, जेवढं तुमच्याकडे पाणी आहे तेवढं सगळं पाणी त्याच्यावरती होता. आणि सगळे प्रलयकालीन मेघ निघाले. गोकुळावरती वृष्टी आरंभ झाली. शुकाचार्य वर्णन करतात, राजन, अरे वृष्टी नव्हती, हत्तीच्या सोंडेसारखी एक एक धार गोकुळावरती पडत होती. बर्फाचे मोठमोठे शिलाखंड गोकुळ आणि वृंदावनावरती येऊन पडत होते. काय करावं, कसं करावं? सगळ्या लोकांच्या एक गोष्ट लक्षात आली की इंद्राची पूजा आपण बंद केली त्याच्यामुळे हाय. भगवान इंद्राकडे बघतायत. सगळे गोप गोपी भगवंताचा धावा करतायत, कृष्णा कृष्णा धाव, आता तुझ्याशिवाय आम्हाला कुठलाही सहारा नाही. कृष्णा ये, आम्हाला या सगळ्या संकटातनं वाचव. भगवान श्रीकृष्ण आभाळाकडे बघून क्रोधित होऊन म्हणतायत, देवराज इंद्र, तुमच्यावर तुमच्यामध्ये इतकी हिंमत,
हिमाच्या गोकुळ आणि वृंदावनाचा नाश करण्यासाठी म्हणून तुम्ही प्रलयकालीन मेघांना बोलवलं? लक्षात ठेवा इंद्रदेव, या कृष्णाच्या आश्रयाला आलेला कुठलाही मनुष्य असू दे किंवा या कृष्णाने ज्याच्यावरती प्रेम केलंय असा कोणीही असू दे, माझ्या कृपाच्या छत्रछायेखाली जो आहे त्याचा तुम्हीच काय, कोणीही त्याच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही। माझ्या तुम्ही माझं गोकुळ काय उद्ध्वस्त करणार, माझ्या गोकुळातल्या एखाद्या झाडाचं पान सुद्धा तुम्हाला मी उद्ध्वस्त करू देणार नाही। भगवंतानी सगळ्यांना निरोप पाठवला, सगळ्यांनी गोवर्धनाच्या पायथ्याशी जमा, भगवंतावरती सगळ्या गोप बालकांचा विश्वास होता। आपल्या आई वडिलांना घेऊन सगळे गोप बालक गोवर्धनाच्या पायथ्याशी आले। सगळे जण म्हणत होते, अरे कृष्णा, अरे अरे, एवढ्या सगळ्या मोठ्या या वृष्टीतनं आपलं काही गोकुळ आता वाचणार नाही, अरे कच्ची बच्ची असली आपलेली घरं, अरे एवढ्या मोठ्या प्रलयकालीन एवढं एवढी आयुष्यात कधीही वृष्टी न बघितलेली आम्ही, अरे याच्यामध्ये कधीही आपली ती घरं वाचू शकणार नाही। सगळ्यांना चिंता, सगळ्या गोपी रडतायत, सगळी मुलं रडतायत, नंद बाबा चिंतेमध्ये आहेत। नंदाने विचारलं, कृष्णा अरे आता आपण काय करायचं? भगवंतांनी सांगितलं, बाबा चिंता करू नका, भगवंतांनी सगळ्यांना सांगितलं काही चिंता करू नका, अरे आपलं रक्षण करण्यासाठी गिरिराज महाराज सज्ज आहेत। सगळ्यांना प्रश्न पडला, अरे गिरिराज महाराज तर डोंगर आहेत, ते कसं काय आपलं रक्षण करणार? भगवंतांनी सांगितलं काही चिंता करू नका, सगळ्यांनी हात जोडा आणि गोवर्धनाची प्रार्थना करा। भगवंतांनी सगळ्यांना हात जोडायला लावले आणि सांगितलं, हे गिरिराज महाराज, तुमची पूजा केल्यामुळे इंद्रदेव आमच्यावरती फार फार रुष्ट झालेले आहेत, कृपा करा आमच्यावरती आणि आमचं संरक्षण करा। असं भगवंतांनी म्हटलं आणि गिरिराजाच्या खाली भगवंतांनी आपला हात घातला। सगळे लोक डोळे विस्फारून बघतायत आणि भक्त तर काय, एकदम भगवंतांनी आपल्या हातावरती गिरिराजाला उचललं, आपल्या करंगळीवरती गिरिराजाला धारण केलं। गिरिराज धरण की जय, सगळे लोक गिरिराजाचा तो संपूर्ण पर्वत आणि त्याला धारण केलेले भगवंत या दोघांकडे विस्फारून पाहत आहेत। भगवंतांनी सांगितलं काळजी करू नका, सगळे गिरिराजांच्या खाली या, जाण्याची कोणाची हिंमत होईना। सगळे डोळे विस्फारून बघतायत, दोन चार पोरं जाण्याचा प्रयत्न करू लागले, एकदम त्यांच्या आईने सांगितलं, ए कुठं चालला? सगळ्या गोपांच्या मनामध्ये शंका आहे, या पोरानं उचललं कसं काय उचललं माहीत नाही, जर का याच्या हातून तो गिरिराज निसटला तर इकडं पावसाने मरण्यापेक्षा आपण याच्या खाली जाऊनच मरू। भगवंतांनी सांगितलं, अरे चिंता करू नका, सगळे या रे। गोप गोपी जायला तयार नाही, पण भगवंतावरती त्यांच्या मित्रांचा विश्वास होता। भगवंतांनी सगळ्या आपल्या मित्रांना खुणा केल्या आणि त्यांना सांगितलं, तुम्ही या रे। जशी खूण भगवंतांनी केली तसे सगळे मित्र एकदम भगवंताजवळ आले। आता पोरं आपली सगळी गेल्याच्यानंतर त्यांच्या आया गेल्या आणि आया गेल्याच्यानंतर आता आम्ही काय राहून करणार, म्हणून सगळे गोपही आले। सगळे गोप गोपी सगळे मुलं गिरिराजाच्या खाली सुरक्षित झाले। गिरिराजाच्या खाली आल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांना भीती वाटत होती। त्यातल्या लोकांनी ठरवलं, अरे हे एवढंसं पोर यानं कसं काय उचाललं माहीत नाही, पण बराच वेळ जर यांनी असं जर धरून ठेवलं, याचा हात गळून आला तर एक काम करूयात, आपण सगळ्यांनी याला मदत करूयात। म्हणून सगळ्या गोपांनी आजूबाजूची जी काही लाकडं होती ती सगळी लाकडं आणली आणि ती सगळी लाकडं त्या गिरिराजाच्या खाली आधार देण्यासाठी म्हणून। भगवान अगदी प्रेमाने बघतायत सगळ्याकडे, भगवंताला गरज नव्हती, पण आपल्यासोबत आपले सगळे भक्त, अरे छोटं का काम होईना, पण भगवंताच्या सेवेमध्ये भगवंताच्या कार्यामध्ये आपली छोटीशी लाकडा इतकी जरी सेवा असली ना तरी भगवंतापर्यंत ती जाऊन पोहोचते बरं। नाही आम्हाला फार मोठं काम करता आलं, हरकत नाही,
नाही आम्ही फार मोठं काम करू शकत असू, हरकत नाही, पण भगवंताच्या सेवेतलं छोटं जरी, अरे आमच्या भगवंताला काहीही लागत नाही। काही लागतं का? तुम्ही एखाद्या भगवंताच्या सेवेमध्ये जाऊन फक्त भगवंताच्या समोर ज्याच्यावरती भगवान विराजमान असते त्याच्यासमोरची नुसती फरशी जरी पुसली ना तरीही भगवंताला आवडतं। आमच्या सगळ्या भक्तिशास्त्रामध्ये श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम, भगवंताची सेवा करा, सख्यम, अरे नाही दास्य करता आलं भगवंताचे मित्र व्हा, सख्यम आत्मनिवेदनम। आपल्या देशामध्ये भगवंतासोबत कशाही पद्धतीनं आम्हाला नातं जोडण्यासाठी म्हणून भगवंतांनी मार्ग खुले ठेवलेले आहेत। तुम्हाला कसा देव हवाय फक्त बोलायचं, दोन हाताचा हवाय, चार हाताचा हवाय, आठ हाताचा हवाय, हे हजार हाताचा हवाय, सगळ्या पद्धतीचे देव आपल्याकडे। कारण आमच्या संपूर्ण संस्कृतीमध्ये ती संकीर्णता नाहीच आहे। संकीर्णता आहे ती नंतरच्या आलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातनं पसरली, पण भारतीय परंपरेमध्ये संकीर्णता नाही। अरे शिकागोच्या त्या भाषणामध्ये विवेकानंदांनी सगळ्या जगाला उरडून काय सांगितलं, रुची नाम वैचित्र्या ऋजुकुटील नाना पथदुषाम। विवेकानंद तिथं हे सांगतात, अरे तुम्ही कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही मार्गाने कुठल्याही देवाची कशाही पद्धतीनं तुम्ही पूजा केली, शेवटी ज्या पद्ध आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारा केशवम प्रतिगच्छती, तुम्ही कशाही पद्धतीनं पूजा केली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या नद्यांचं पाणी सगळीकडून जरी वाहत असलं तरी शेवटी सागराला जाऊन मिळतं, तशाच पद्धतीनं जगातले सगळे उपासना पंथ, जगातल्या सगळ्या देवपूजा, जगातल्या सगळ्या पद्धतीच्या साधना या शेवटी जाऊन एकाच भगवंताच्या चरणाशी लीन होतात। जगाला हे सांगणारे पहिले विवेकानंद आहेत। अरे विवेकानंदांच्या गुरूंनी म्हणजे रामकृष्ण परमहंसांनी सगळ्या धर्मांच्या सगळ्या साधना करून हे सिद्ध करून दाखवले की शेवटी सगळ्या साधना एकाच जागी येऊन पोचतात, ते म्हणजे भगवंताच्या चरणाशी। त्यांनी मुस्लिमान पद्धतीची ही साधना करून बघितली, त्यांनी ख्रिश्चनांच्या पद्धतीचीही साधना करून बघितली, त्यांनी जैनांच्या पद्धतीचीही साधना करून बघितली। भारतीय अध्यात्मशास्त्र इतकं प्रगल्भ आहे, इतकं व्यापक आहे आणि इतकं सखोल आहे भगवंताच्या कृपेमुळे सगळ्या संप्रदायातल्या सगळ्या संतांचं दर्शन करायचं भाग्य मला मिळतं। भारतीय संतसभेच्या मार्फत आम्ही हेही एक काम करतो, या देशामध्ये निर्माण झालेले जेवढे काही धर्म मत पंथ संप्रदाय आहेत त्या सगळ्या संप्रदायांचं संतांचं एक संघटन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। कारण समाजाचं संघटन ही नंतरची गोष्ट असते, पण समाजाची श्रद्धा ज्या महापुरुषांवरती असते, ज्या संतांवरती असते, त्या संतांचं संघटन करणं ही आम्हाला आवश्यक वाटतं। त्यांच्याशी जितक्या जितक्या आम्ही गप्पा मारतो ना, दिगंबर जैन मुनी असू दे किंवा बौद्ध भिक्खू असू दे, त्या सगळ्यांशी गप्पा मारताना आम्हाला एकच गोष्ट लक्षात येते, अरे हे काही वेगळे सांगतच नाही आहेत, थोडा काहीतरी इकडं तिकडं डावं उजवं करून शेवटी ती सगळ्या साधना पद्धती एकच गोष्टीवरती येऊन थांबतात। कारण तुम्ही जितकी जितकी हे बघा अध्यात्माच्या जितका जितका तुम्ही खोलामध्ये जाल ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी अद्वैताच्या रूपामध्ये दिसायला लागतील। भेद आमच्या दृष्टीमध्ये असतो, भेद आमच्या मस्तिष्कामध्ये असतो, आणि त्या दृष्टीने त्या मस्तिष्कानी जे कलुषित झालेलं असतं त्याच्यामुळे आम्हाला सगळीकडं भेदात्मक गोष्टी दिसायला लागतात।
म्हणून ज्या पद्धतीनं भागवताची कथा असते आणि ज्या पद्धतीनं आपण सत्यनारायण करतो तसं कधीतरी बुद्ध नारायणाची कथा आणि बुद्ध नारायण करायलाही काही हरकत नसतो. या सगळ्या गोष्टींनी समाजाचं एक पद्धतीनं आत्मिक समन्वय होतं. आज जग सगळ्या भारताला या आत्मिक समन्वयाची आवश्यकता आहे. भौतिक समन्वय होतो का? अरे कायद्यानुसार सुद्धा करता येतो, पण भौतिक समन्वय हा स्थायी नसतो, आत्मिक समन्वय हा स्थायी असतो. ज्यावेळेस तुम्ही आत्माच्या अनुषंगाने एकमेकांशी जोडले जाता त्यावेळेस तुमच्या अंतरंगातला तो समन्वय एकत्रित झाला किंवा कुठलेही लोक कशाही पद्धतीचे याव, कितीही मोठे षडयंत्र करो, पण तुमची वीण त्याला उसवता येत नाही. म्हणून त्यासाठी एकत्रित येत चला, सगळ्यांना सोबत येऊन घेत चला, एकत्रित बसत चला, भगवंताचं नाव घेत संकीर्तन करत चला. भगवंतानी या सगळ्या गोष्टी गीतेपासून, महाभारतापासून, भागवतापासून सगळीकडे अगदी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. भगवंतानी गिरिराजाच्या खाली सगळ्यांना हे केलं. 7 दिवसापर्यंत इंद्रदेवांची वृष्टी चालू होती. सगळ्यांना चिंता वाटत होती की या एवढ्या पावसामध्ये आता काही आपलं गोकुळ राहत नाही, पुन्हा एकदा कशा पद्धतीनं आपला संसार उभा करावा याच्या विवंचनेमध्ये सगळे होते. आणि 7 दिवसानंतर सगळ्या मेघांचं पाणी संपलं, सूर्य उजाडला. सूर्य उजाडल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा देवांनी सगळ्यांना बाहेर जाण्यासाठी सांगितलं. त्यानंतर गोवर्धनाला आपल्या स्वस्थानी ठेवलं, सगळ्यांना गोवर्धनाला नमस्कार करायला सांगितला. आणि नमस्कार केल्यानंतर भगवंतांनी पेंद्याला म्हटलं, अरे पेंद्या जरा जा रे गोकुळामध्ये, जरा जाऊन ये बरं, किती नुकसान झालं आहे जरा बघून ये. पेंद्या त्याच्यासोबत अजून दोघा तिघांना घेऊन गेला आणि धावत पळत आला, कृष्णा कृष्णा. भगवंतांनी म्हटलं, अरे काय झालं आहे? अरे काय सांगू कृष्णा तुला, अरे गोकुळामध्ये, अरे घरं तर जाऊ दे पण गोकुळातल्या झाडाचं एखादं पानसुद्धा पडलेलं नाही आहे. आपलं गोकुळ कृष्णा जसं होतं पूर्वी तसंच आहे बरं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, सगळेजण धावत पळत गेले. सगळं गोकुळ चांगलं होतं. सगळ्यांनी भगवंताचा जय जयकार केला, गोपाल कृष्ण भगवान की जय. यशोदा माता भगवंताच्या जवळ आली, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. यशोदा मातेनं एकदम भगवंताचे दोन्ही हात घेतले, भगवंताला विचारलं, अरे काना एवढा मोठा पर्वत तू एवढीशा हातानी कस काय उचललास रे? भगवंतानी अगदी मुश्किलपणे सांगितलं, आई म्हणूनच न मी रोज रोज सगळ्यांकडे जाऊन न लोणी खात होतो बरं, कारण मला माहीत होतं की पुढे मला मोठा पर्वत उचलायचा आहे. आता माझ्या लोणी खाण्यावरती तू बंदी नाही ना आणणार? ती कडकडून यशोदा मातेनं भगवंताला मिठी मारली. एवढ्या सगळ्या घटनेनंतर सुद्धा भगवंताचा मिश्किलपणा किती आहे बघा. भगवान सातत्याने हसनमुख आहेत. अरे गीतेच्या आरंभी जरा भगवंताचा जागी आपण असतो तर विचार करून बघा बरं. अरे दोन्ही सेना एकमेकांच्या समोर उभ्या आहेत आणि ज्याच्यावरती सगळ्यात जास्त मदार आहे तो अर्जुन एकदम गलित गात्र होऊन त्याने गांडीव टाकून दिले. अरे आपल्या जागी जर कोणी असतो तर डिप्रेशन येऊन डिप्रेशनच्या गोळ्या खाऊन जाऊन झोपला असता. किती टेन्शन यायला हवं. दोन रणांगणाच्या मध्ये, दोन सेनेच्या मध्ये हे सगळं चालू आहे. पण अशा वेळेस गीताकार वर्णन करतात, प्रहसन्निव भारत. भगवान तिथेही हसतायत. भगवंताचं चरित्र नुसतं ऐकू नका, भगवंताचा स्वभाव सुद्धा जाणून घ्या. सातत्याने काही झालं तरी भगवान आनंदी आहेत, भगवान प्रसन्न आहेत. तुमची प्रसन्नता ही सुद्धा समाजाची फार चांगल्या पद्धतीची सेवा होऊ शकते. लक्षात ठेवा.
सातत्याने एरंडेल पिल्यासारखं रोज रोज तोंड करून बसण्याची काही आवश्यकता नाही. आमचं अध्यात्म हे गंभीर अध्यात्म नाही आहे. चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. अरे आनंदामध्ये रमून त्या शिवाची आराधना करण्यासाठी आमच्या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्य. अरे काय गरज आहे, छान पद्धतीनं हसावं, भगवंताचं छान पद्धतीनं नाव घ्यावं, काही गरज नाही आहे. तुम्ही जितकं जितकं हसत राहाल, जितकं जितकं तुम्ही प्रसन्न राहत राहाल, तितकं तुम्ही स्वस्थ राहाल. तेवढ्यात काय झालं, भगवान सगळे आपल्या मित्रमंडळींसोबत बोलत बसले. सगळे गोपसुद्धा, फार बरं झालं बाबा, काही नुकसान नाही झालं, फार बरं झालं बाबा, काही नुकसान झालं नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं, एवढं झालं पण नुकसान नाही झालं, फार देवाची आपल्यावरती कृपा झाली. तेवढ्यात पेंद्या आपलं आभाळाकडे बघतोय. भगवंताने विचारलं, पेंद्या काय रे बघतोयस? पेंद्याने म्हटलं, बघतोय तो इंद्र कुठं तोंड लपून बसलाय तो, हे आमच्या गोकुळाला आमच्या वृंदावनाला नष्ट करायसाठी म्हणून एवढं मोठा पाऊस पाडतो काय? आता बघ कृष्णा कसा तोंड लपवून बसलाय. आणि खरंच तसं झालं. इंद्राने ज्यावेळेस बघितलं, इंद्र एकदम भेदरला आणि इंद्र भगवंताला शरण आला. विशुद्ध सत्वम तव धाम शांतम तपोमयम ध्वस्त रजस्तमस्कम मायामयोयम गुणसंप्रवाहो न विद्यते ते ग्रहणानुबंधः कुतो नु तथेत तव ईश तत्

खल निग्रहाय। इंद्राचा सगळ्याचा सगळा अहंकार गळून पडला। इंद्र आले, आल्याबरोबर त्यांनी आपल्या मस्तकावरचा आपला मुकुट भगवंताच्या चरणाशी ठेवला, भगवंताची माफी मागितली। शुकाचार्य वर्णन करतात, राजन, इंद्राने आपल्या कृत्याची माफी मागितली। याच इंद्रांनी काही वेळापूर्वी भगवंताला नाही नाही त्या शिव्या दिल्या, अमूढम वाचालम अशा पद्धतीच्या कितीतरी शिव्या भगवंताला दिल्या, पण एवढं सगळं देऊन सुद्धा भगवंतांनी इंद्रदेवाला काहीही बोलले नाही। फक्त भगवंतांनी म्हटलं, इंद्रदेवा तुमचं हे वागणं बरोबर नाही, तुम्हाला कर्तव्याच्या याच्यावरती ठेवल्यानंतर तुम्ही या सगळ्या लोकांकडनं अशा पद्धतीच्या गोष्टीची अपेक्षा करता का? म्हणे, तुमचं ते कर्तव्य होतं आणि तुम्ही ते कर्तव्य अहंकाराच्या रूपामध्ये जाऊन करत होतात, त्यामुळे तुम्हाला ही समज देण्याची फार आवश्यकता मला वाटली। भगवंतांनी इंद्रदेवाचा काही अपमान केला नाही, कारण प्रत्येकाचा आपला एक स्तर असतो। इंद्राने आपला स्तर दाखवून दिला, भगवंतांनी आपला स्तर दाखवून दिला। म्हणून माणसांनी आपल्या स्तरावरती, कुत्रा माणसाला चावला म्हणून माणसांनी सुद्धा कुत्र्याला चावायचं नसतं। मूर्खांनी आपल्याला काही गोष्टी बोलल्यात म्हणून आपणही त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्याशी तशाच भाषेमध्ये बोलायचं नसतं। आपणही आपला स्तर ठेवावा। भगवंतांनी इथे फार एक चांगलं सूत्र दिलं बरं का, चांगला नेता कोण? जो आपल्या खालच्या लोकांना त्याचा सन्मान त्यांच्या योग्यते पद्धतीनं देईल तो चांगला नेता। भगवंताला इंद्राला दोन झापडा लागवता आल्या नसत्या? नाही नाही ते बोलता आलं नसतं, पण भगवंतांना माहीत आहे इंद्र हे देव आहेत, एका विभागाचे प्रमुख आहेत, आणि त्यांच्या ज्युनियरसमोर त्यांचा अपमान करणं हे बरोबर नाही आहे। अरे भगवंताच्या जीवनातनं तुम्ही वाटेल त्या गोष्टी शिकू शकता बरं, तुम्ही मानसशास्त्रापासून मॅनेजमेंटपर्यंत सगळ्या गोष्टी शिकू शकता। भगवान ऑलराऊंडर आहे। हां, एखादी समस्या तुमच्या आयुष्यात आली, उत्तर पाहिजे असेल दोनच व्यक्तींकडे बघावं, एक म्हणजे भगवान श्रीरामांकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णांकडे। मर्यादेमध्ये कसं राहावं हे प्रभू रामचंद्रांकडनं शिकावं, पण मर्यादेमध्ये कसं ठेवावं हे प्रभू श्रीकृष्णांकडनं शिकावं। भगवंतांनी संशोधन केलं, इंद्रदेव स्वर्गामध्ये गेले। शुकाचार्य वर्णन करतात, राजन, एकादश्याम निराहारः समभ्यर्च जनार्दनम स्नातुं नन्दस्तु कालिंद्या द्वादश्याम जलमाविशत। एकदा नंदबाबांनी एकादशीचं व्रत धारण केलेलं होतं, द्वादशीच्या दिवशी त्याचं पारण करायचं म्हणून ज्या वेळेस अगदी स्नानाची वेळ नसताना ते यमुनेवरती गेले। प्रत्येक गोष्टीची आपल्याकडे एक वेळ ठरलेली आहे, झोपण्याची जशी वेळ आहे तशी उठण्याची पण वेळ आहे, पण अयोग्य वेळी यमुनेमध्ये जाऊन स्नान केल्यामुळे वरुणाच्या दूतांनी नंदबाबांना वरुण लोकामध्ये पकडून नेलं। भगवंताला कळल्याबरोबर भगवान वरुण लोकामध्ये गेले। वरुणाला कळलं की ज्यांना आपल्या सेवकांनी बांधून आणलं आहे ते भगवान श्रीकृष्णांचे पिता आहे। वरुण घाबरले, गयावया करत भगवंताकडे ते आले, भगवंताची क्षमा मागितली, नंदबाबांचा छान पद्धतीनं सन्मान केला, दोघांना पृथ्वी तलावरती आणून सोडलं। आल्याच्या नंतर नंदबाबांनी सगळ्या लोकांना सांगायला सुरुवात केली, अरे माहीत आहे का आपल्या कानाचा केवढा मोठा वट आहे, अरे काय आपल्या कानाची पूजा केली, अरे केवढं त्याचा मान आहे। एक लक्षात ठेवा बरं का, बापाला आपलं पोराचं यश सांगण्यात जे सुख मिळतं ना तसं सुख जगामध्ये कधी मिळत नाही। आयुर्वेदातला एक फार चांगला सिद्धांत आहे, एखादा जर बाप जर आजारी असेल आणि तो जर सुधरत नसेल तर आयुर्वेद काय म्हणतं माहिती का, त्याच्या पोरानी काहीतरी यश मिळवावं। पोराचं यश हे बापाचं रसायन ठरतं, पोराचं यश हे बापाचं रसायन ठरतं।
आणि अभिमानाने नंद सगळ्या लोकांना सांगतायत, सगळ्या मित्रांना सांगतायत की अशी कृष्णाची पूजा वरुणाने केली, माझा असा सन्मान त्यांनी केला. अरे काय वरुण आपल्या कानाच्या पाया पडत होते. सगळे मित्र हे सगळं ऐकलं आणि नंतर एकदम कानाकडे गेले. काय रे काना, नंद बाबा सांगत होते तू म्हणे वरुण लोकात जाऊन आलास. कृष्णाने म्हटलं हो रे जरा जाऊन आलो, एक फेरफटका मारून आलो. अच्छा, अरे ते सांगत होते तुझी अशी पूजा झाली आणि ते म्हणत होते एवढा मोठा महाल आहे असं आहे. काय रे कृष्णा, तू नंदबाबाला वरुण लोकाचं दर्शन करवलं, आम्हाला पण एकदा करव ना, आम्हालाही अशा एखाद्या लोकाचं दर्शन करव. भगवंताला लहान मुलं फार आवडतात आणि त्यातही निरागस्ता आवडते. भगवंतांनी सांगितलं काय काय बघायचं आहे तुम्हाला. तेवढ्यात पेन्ना म्हटलं अरे काना ते वैकुंठ वैकुंठ काहीतरी म्हणतात ते दाखवू शकतो का तू आम्हाला. भगवंतांनी म्हटलं वैकुंठ पाहायचं आहे. सगळ्यांनी म्हटलं हो. भगवंतांनी म्हटलं बसा सगळे. सगळ्यांना भगवंतांनी बसवलं आणि बसवल्याच्या नंतर एका मिनिटामध्ये भगवंतांनी सगळ्यांना समाधीस्थ करून टाकलं. समाधीमध्ये सगळ्या गोपबालकांनी वैकुंठाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर भगवंतांनी समाधी उतरवली. काय बघितलं ना वैकुंठ. सगळे लोक म्हणतायत, सगळे गोप म्हणतायत अरे काना, अरे काय काय ते वैकुंठ, अरे केवढी ती समृद्धी, अरे या डोळ्यांनी कधी दिसणार पण नाही इतकी समृद्धी. एकाने विचारलं काय रे काना, इथं तर तुला दोन हात असतात, तुला चार चार हात कसं काय होते रे. एकाने विचारलं सगळे तुझ्यापासून एवढे दूर का उभे राहत होते रे. पेंद्याने विचारलं हे कृष्णा ते पाय चेपत होती ती नेमकी कोण होती रे. सगळ्या मुलांचा निरागस हा भाव. भगवंतांनी सांगितलं अरे सोडा रे, आवडलं ना तुम्हाला. भगवान सगळ्यांनी म्हटलं वा वा वा, आवडणार नाही का, अरे एवढं चांगलं आहे. भगवंतांनी म्हटलं मग जायचं का तिथं. सगळ्यांनी म्हटलं नाही बाबा. भगवंतांनी म्हटलं का रे, आवडलं ना तुम्हाला का जायचं नाही. पेंद्या म्हटला कृष्णा तिथं सगळं आहे पण तिथं आमचा गोवर्धन नाही आहे, तिथं सगळे तिथं आमची यमुना मैया नाही आहे, तिथं सगळे पण तिथं यशोदा मैया आणि तू नाही आहेस. तू जरी तिथं असला तरी जसा तू आमच्याजवळ आहे तसा तू तिथं नाही आहेस ना बाबा. तिथं तुझ्यापासून फार लांब उभं राहावं लागतं. इथं तू आमच्यासोबत असलास ना की तुझ्यासोबत खेळता येतं. पेंद्याने म्हटलं कधी कधी तर तुला आम्हाला मारता पण येतं. निरागस भाव आहे ना हा भगवंताला फार आवडतो बरं. आयुष्यात किती मोठे व्हा पण आपल्या अंतरंगातलं त्या भगवंतासाठी असलेलं निरागसपण जपा. काय सुंदर आमच्या संतांनी सांगितलं, मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा. शुकाचार्य वर्णन करतात राजन, वृंदावनाचा महिमा अपार, गोकुळचा महिमा अपार. कथा पुढे सरकते. शुकाचार्य वर्णन करतात भगवा नपिता रात्री शरदोत्पुल्लमल्लिका वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमाया मुपाश्रितः.

कोजागिरी पौर्णिमेची ती रात्र आणि भगवंताला ही वाटलं, नुसतं जीवाला वाटून काही होत नाही, भगवंताला सुद्धा वाटलं पाहिजे. ज्या दिवशी भगवंताची कृपा होईल किंवा ज्या दिवशी भगवंताला वाटेल की आता याला मला दर्शन द्यायचं आहे, त्या दिवशी आपल्यावरती कृपा होऊन भगवंताचं दर्शन. माणसाचं पुरुषार्थ हे एक टोक आहे, पण त्या पुरुषार्थाला परिपूर्णतेमध्ये बदलण्यासाठी भगवंताची कृपा आवश्यक असते. भगवंतांनी विचार केला आणि भगवंतांनी आपल्या मुरलीचा सूर छेडला. वनामध्ये बसून भगवान आपल्या मुरलीचा सूर छेडतायत आणि त्या सुरांनी इतकं वातावरण प्रभावित करून टाकलं. शुकाचार्य वर्णन करतात, राजन, दुहंत्यो पिययुः कश्चित् दोहं हित्वा समुत्सुकाः पयोधिश्रित्य सय्याव मनुत्वास्या परायययुः. रासाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट होणं फार आवश्यक आहे. इथं भगवंताला नामाभिधान आहे भगवान अपि. रास ही आजकालची ही पोरं टोरं जी गाण्यांमध्ये रासाचं विडंबन करतात ना, तशी काही कुठली कामलीला ही नाही, लक्षात घ्या. रास हे एक फार मोठं समाधीचं विज्ञान आणि तो रास रचण्याचा अधिकार कोणाला आहे याच्या बाबतीमध्ये आपल्या शास्त्रकारांनी ज्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, भगवंताचं जे काही वर्णन करून ठेवलं आहे, त्या क्षमता जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही रास रचू शकता. सहा लक्षणं सांगितलेत भगवान. आमच्या देशामध्ये प्रत्येक शब्दाचा एवढा छान अर्थ आणि त्याचं विश्लेषण करून ठेवण्यात आलं आहे. संस्कृतामध्ये प्रत्येक शब्दाची आपली एक व्याख्या आहे, भगवंताचीसुद्धा आपली एक व्याख्या आहे. संस्कृत भाषा ही जगातली सर्वोच्च भाषा आहे, लक्षात ठेवा. सगळ्या भाषांची ती जननी तर आहेच आहे. भाग्यवान असू आपण की आपल्या नातवांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधीतरी संस्कृत शिकण्याचा स्पर्श आपण त्यांना करू. आमच्या देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण बनवून टाकण्यात आलं की सगळं वातावरण इंग्रज आलेलं करून टाकतं. इंग्रजी शिकलो नाही ही काहीतरी मोठं पातकच आमच्याकडनं घडलं असं होतं. जेवढी वैज्ञानिक भाषा अर्थावाही आणि शब्दावाही जितकी संस्कृत आहे तितकी जगातली कुठलीही भाषा नाही, लक्षात घ्या. नुसत्या एका पाण्याला संस्कृतमध्ये 15 शब्द आहेत, नुसत्या एका पत्नी हिला संस्कृतमध्ये 11 जास्त शब्द आहे. भाषाचं सौंदर्य किंवा भाषाचं श्रेष्ठत्व कशावरती ठरवावं, ती भाषा किती शब्द प्रसवी आहे याच्यावरती ती तिचं वैभव ठरतं. जगामध्ये यासाठी म्हणून सगळ्यात उत्तम भाषा ही संस्कृत आहे आणि सगळ्यात भिकार भाषा ही इंग्रजी आहे. म्हणजे कुठलंही व्याकरणाचे नियम इंग्रजीला नाहीतच, अर्थाचे नियम इंग्रजीला नाहीतच. आमचं देशाचं आमचं मूलभूत शिक्षण जोपर्यंत मातृभाषेमधनं मिळत नाही तोपर्यंत बुद्धीची कवाडंसुद्धा खुलत नाही. अभ्यास तर फार लांबची गोष्ट राहिली. 75 आमच्या देशामध्ये हा मूर्खपणा चालत राहिला पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण. शिक्षणालासुद्धा आता अच्छेदिन आले आहेत. आता सगळं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतनंच द्यायचं न्यू एज्युकेशन पॉलिसीनी कायदा करून टाकला. सांगण्याचा मुद्दा काय, आमच्या देशातल्या प्रत्येक संज्ञेला संस्कृत भाषेने इतकं समृद्ध करून टाकलेलं आहे की भाग्यवान असू तर संस्कृतच्या शिक्षणाकडे आपण वळू. इथे शब्द वापरण्यात आलाय भगवान. कोण भगवान? भगवान कोणाला म्हणावं ज्याची पंचमहाभूतावरती सत्ता आहे. 5000 झाली तरीही आमच्या देशामध्ये 700 ते गीतेचं पुस्तक रोज नवनवीन काही ना काहीतरी देत आहे.

वोच आमच्या सगळ्या आचार्यांनी त्या याच्यावरती भाष्य केली, सगळ्या आचार्यांनी, तरीही टिळकांपासून आजपर्यंत काय म्हणतात पावसचे स्वरूपानंदांपर्यंत प्रत्येकाला गीतेतनं नवं काहीतरी मिळालं, नवं अजूनही मिळतं. अमेरिकेच्या प्रवासामध्ये एकदा जगातला सर्वोच्च ग्रंथ कुठला आहे याच्याबद्दलची डिबेट चालू होती. विवेकानंदांची गोष्ट आली, विवेकानंदांनी सांगितलं माझ्या दृष्टीने जगातला सर्वोच्च ग्रंथ भगवद्गीता आहे. आता तिथंसुद्धा टवाळके करणारी माणसं होते, त्यांनी सांगितलं काय तुमचा ग्रंथ एवढूसा, बघा त्या पुस्तकांच्या सगळ्यात खाली गेलेला आहे तो. विवेकानंदांनी ते पुस्तक काढलं, सगळे धर्मग्रंथ धडाधडा पडले. विवेकानंदांनी सांगितलं एक गीतेचा पाया फक्त बाजूला झाला, जगातले सगळे धर्मग्रंथ तुमचे खाली पडले. पण तरी ते सगळे मिशनरी होते, त्यांना खोड मोडायची होती, म्हणून त्यांनी सगळ्यात वरती ठेवली. विवेकानंदांनी सांगितलं मी हेच तर सांगत होतो, सगळ्या जगातल्या सगळ्या धर्मामध्ये सर्वोच्च ग्रंथ आमचा गीताच आहे. याला म्हणतात योद्धा संन्यास, अखंड ज्ञान ज्याचा आहे तो भगवान. तिसरी गोष्ट सांगतात, ज्याच्याकडनं कधीही धर्माचा एकही नियम मोडला जात नाही तो भगवान. एकही नियम मोडता कामा नये, जे धर्माने सांगितलं तेच तशाच पद्धतीनं आचरण. भगवान श्रीकृष्णांचं, भगवान श्रीरामांचं सगळं जीवन अशा पद्धतीचं आहे. ज्याचं यश सातत्याने वाढत जातं, ज्याच्या यशाला कुठेही कधी खंड नाही तो भगवान. चौथं लक्षण, पाचवं लक्षण, ज्याचं सौंदर्य कधीही ह्रासमान होत नाही. 25 वर्षाचा झाला आणि 50 वर्षाचा म्हातारा दिसायला लागला असं नाही. भगवंताच्या निजधाम गमनाच्या वेळेस भगवंताचं वय किती होतं, किती असेल? भगवंताच्या निजधाम गमनाच्या वेळेस भगवंताचं वय 136 वर्ष होतं. पण भगवान दिसतात कसे, भागवतकार सांगतात भगवान दिसतात कसे, अगदी 16 वर्षाच्या मुलासारखी दिसतात. आणि सहावा त्याचा निकष आहे, ज्याचं वैराग्य अखंड आणि अक्षुण्ण आहे तो भगवान. या 6 कसोट्या ज्याला लागतात पुरेपूर, तो भगवान होण्याच्या योग्यतेचा असतो. आणि या 6 कसोट्या ज्यांनी पुरेपूर पास केल्या आहेत त्यालाच रास करण्याचा अधिकार मिळतो. आणि उठलं आणि काहीतरी टिपऱ्या खेळत राहिलेत आणि अमुक केलं तमुक केलं, याला रास म्हणत नाही. सुखाचार्य वर्णन करतात, भगवंताला वाटलं की आता ती वेळ झाली आहे ज्यावेळेस आपण रासाचा आरंभ करावा. आणि भगवंतांनी मुरलीचा सूर छेडला. शुकाचार्य वर्णन करतात, तांबार्यमाणा पतिभे पितृभिर्बंधुभिः गोविंदा परुतात्मानो न निवर्तन्त मोहिताः. जशी भगवंतानी मुरली छेडली तशी एकदम, शुकाचार्य वर्णन करतात, राजन सगळ्या गोकुळातल्या सगळ्या गोपींचे कान एकदम टवकारले. प्रत्येक गोपी आपापलं एक एक काम करत होती. भगवंताचा मुरलीचा सूर कानावर पडला, शुकाचार्य वर्णन करतात, राजन सगळ्याच्या सगळ्या गोपी अगदी वेट लागल्यासारख्या धावत सुटल्या. कुणी स्वयंपाक करते, भगवंताच्या मुरलीचा सूर आला, स्वयंपाक सोडून निघाली. कुणी आपल्या एका डोळ्यामध्ये काजळ घातलंय, सूर कानावर पडला, एकाच डोळ्यामध्ये काजळ घालून ती निघाली. कुणी आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करतीये, ऐकू आला ती तशीच निघाली. सगळ्या गोकुळातनं वृंदावनातनं थवेच्या थवे राजन वनाकडे जाताना निघू लागले. शुकाचार्य वर्णन करतात, राजन प्रत्येक गोपीला आपण कुठे जातो आहोत, काय जातो आहोत याचं भानच राहिलं नाही. शुकाचार्य म्हणतात, राजन
अरे गोपींची हा अवस्था बघून तुझ्या मनामध्ये असं वाटू शकतं की यांना वेड वीड लागलं तर काय. खरे राजन यांना वेडच लाग रे, पण यांचं वेड ना राजन हे सामान्य वेडासारखं नव्हतं. अरे साक्षात ब्रह्मानंद ज्यांना प्राप्त झाला ते त्यानंतरचं जे वेड असतं ते हे वेड असतं. यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये काही किंतू येता कामा नाही बरं. अरे साध्या एखाद्या बुद्धीमध्ये विकृती येऊन एखाद्याला जर वेड लागलं तर त्याचा सुद्धा आपण सहानुभूतीनं विचार करतो. भगवंताची भक्ती अंतरंगात आल्यानंतर ज्यांचा देहाध्यास पूर्ण नष्ट झाला आणि त्या देहाध्यासामध्ये त्यांच्याकडनं असं काहीतरी कृत्य घडलं तर आपण त्यांचा विचार किती श्रद्धेने करायला हवा. सगळ्या गोपी निघाल्या. भगवंताचं नाम संकीर्तन करत करत निघा. तमेव परमात्मानं जारबुद्ध्यापि संगताः जहुर्गुणमयं देहं सत्य प्रक्षिणवन्दनाः स्वागतं वो महाभागः प्रियं किं करवाणि वः. राजाने विचारलं, गुरुदेव अहो हे करत असताना मनाकडे जात असताना या सगळ्या गोपी कुणी यांना अडवलं नाही का. सुखाचार्य वर्णन करतात, राजन अरे बऱ्याच जणांनी अडवलं रे, पण ज्या ज्या गोपींना तिथं अडवण्यात आलं ना त्या त्या गोपींनी स्वतःचे प्राण तिथं त्यागून सूक्ष्म देहानी त्या भगवंताजवळ जाऊन पोचल्या. सगळ्या गोपी आपला मोठमोठा समूह करून वनामध्ये भगवंताच्या जवळ येऊन पोचतात. भगवंतांनी स्वागत केलं.

कारणम। स्वागतम वो महाभागा, भगवंतांनी गोपींसाठी शब्द वापरले महाभाग। अरे भाग्यवान आहात तुम्ही। कोण असतो भाग्यवान? अरे आमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाची भाग्याची आपापली एक एक कसोटी असते। कुणाला वाटतं ज्याच्याकडे गाडी बंगला आहे तो भाग्यवान, कुणाला वाटतं ज्याच्याकडे बँक बॅलन्स चांगलं आहे तो भाग्यवान, कुणाला वाटतं ज्याच्याकडे भरलं पुरलं घर आहे तो भाग्यवान, कुणाला वाटतं जो सत्तेच्या पदावरती आहे तो भाग्यवान। कोण असतो भाग्यवान? प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते, आमच्या संतांची व्याख्या मात्र वेगळी आहे। संतांना जर तुम्ही जाऊन सांगितलं ना की अहो आमच्या शेठजीकडे इतकं इतकं धन आहे, इतकं इतके पैसे आहेत, आमचे सगळे संत विचारतील ठीक आहे तुमच्या शेठजीकडे पैसे आहेत, पण आम्हाला सांगा तुमच्या शेठजींनी कधी काही सत्संग केला आहे का? तुमच्या शेठजींनी कधी काही दान दिलं आहे का? तुमच्या शेठजींनी कधी काही देवाला जाऊन देवाला काही अर्पित केलं आहे का? अहो तुमचे शेठजी कधी एका जागी बसून भगवंताचं भजन करतात का? अहो आमच्या शेठजींना एवढं सगळं करायला कुठला वेळ आहेत? मग संत म्हणतात त्या करणफुट्याचं नाव आम्हाला कशाला सांगतो? संतांच्या दृष्टिकोनातनं भाग्यवान हे नाही। शंकराचार्य फाय गोड वर्णन करतात, कौपीनवंत खलु भाग्यवंत। अरे आयुष्यामध्ये कौपीन आहे, रोज जाऊन भिक्षेचं अन्न खातोय, लोकांच्या दृष्टिकोनातनं त्याच्याजवळ साधन सामुग्री काही नाही आहे। कौपीनवंत खलु भाग्यवंत, काही नाही बाकी साहित्य, पण अंतरंगामध्ये भगवंताचं प्रेम आहे, अंतरंगामध्ये भगवंताची भक्ती आहे, आणि त्या भगवंताच्या भक्तीवरती फक्त आणि फक्त भगवंताची सेवा करण्यात जो रमला आहे त्याला भाग्यवान आमच्या संतांनी म्हटलंय। हे भाग्य भगवंताच्या भक्तीनी जे उजळून निघतं ते उजळलेलं भाग्य आमच्या आयुष्यात यावं ही संतांची अपेक्षा आहे। आणि श्रीकृष्णांनी सांगितलं स्वागतम भाग्यवान आहात तुम्ही, वा वा वा वा, एवढ्या चांगल्या चांद्र्या रात्री कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्ही आलात, और तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सोडलं कसं? भगवान पण बघा कसे नटखट आहेत, त्यांनाच विचारतात तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सोडलं कसं? अच्छा एवढ्या रात्री तुम्ही आलात, कशासाठी आलात? हां हां हां, आज पौर्णिमेची रात्र आहे ना, या सगळ्या चंद्र चांदण्या बघण्यासाठी तुम्ही आलात? अरे वा वा वा वा, बघितलं आता जा बरं, भगवानही बघा असे पहिल्यांदा मुरलीचा सूर छेडून सगळ्यांना बोलवलं आणि आता म्हणतात बघितलं ना सगळं बघितलं, अगं जा जा। रजस्या नामयंकचित ब्रूता गमन कारणम, ज्या कारणासाठी तुम्ही आलात ते कारण आता झालं ना, जा जा बरं। घरी तुमचे पतिदेव वाट बघत असतील, सुना वाट बघत असतील। भगवंतांनी सांगितलं अगे तुम्ही सगळ्या सखींनो गृहस्थाश्रमी आहात, गृहस्थाश्रमाचा मोठं सगळ्यात मोठं कर्तव्य काय असतं? आपल्या सासूसासऱ्यांची सेवा करणं, आपल्या पतींची सेवा करणं, आपल्या मुलाबाळांवरती लक्ष ठेवणं, आणि रात्रीच्या वेळेस असं येणं बरोबर नाही बरं। जा जा जा जा, आपली धर्म कार्य करा, आपले कर्तव्य करा। भगवान पण फार नटखट आहे, भगवान असं बोलतायत, आगता युपपन्नम वहा प्रियते मयी जंत वहा। सगळे वाट बघत असतील तुमचे, तुमचे प्रियजन सगळे वाट बघत असतील, जा। तेवढा पावे तो सगळ्या गोपी कृष्णाचं ऐकून घेत आहे। शुकाचार्य वर्णन करतात, राजन भगवान हे सगळं बोलतायत आणि सगळ्या गोपींच्या डोळ्यातनं घळाघळा आसवांच्या धाऱ्या वाहत आहेत।

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत भागवत पुराण. कथाकार होते परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचे शिष्य भागवतकार श्री शंतनु रिठे महाराज. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, अक्षय्य तृतीयेपासून सुरू झालेल्या श्रीमद भागवत कथेच्या संपूर्ण मालिकेला ज्यांनी स्मरणार्थ प्रायोजकत्व दिले आहे त्यांची नावं अशी: श्री मोहन गावडे, धारवाड, कर्नाटक, यांनी आपले वडील स्वर्गीय श्री शांताराम गोपाळ गावडे यांच्या स्मरणार्थ श्रीमद भागवत कथेच्या संपूर्ण मालिकेसाठी देणगी प्रायोजकत्व दिले आहे. श्री एकनाथ बाबू जोशी, वेताळ बांबर्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी आणि आपल्या आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ भागवत कथेची संपूर्ण मालिका प्रायोजित केली आहे.

श्रीमद भागवत कथेचा आजचा भाग ठाणे इथल्या श्रीमती वसुधा सुवर्ण पाटकी यांनी आपले मेहुणे कैलासवासी देवीदास यशवंत सांगवीकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भक्ती, ज्ञान, वैराग्य तसंच सदाचार आणि जीवनदर्शन यांनी परिपूर्ण अंतःकरण शुद्धी करणाऱ्या भागवत पुराणाची मालिका प्रसारित होत आहे. भगवत प्राप्तीसाठी भक्तियोगाचं सहज साध्य साधन असणारा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका. सुप्रसिद्ध भागवतकार हरिभक्तीपरायण श्री शंतनू रिठे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भागवत कथा ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. भागवत कथेच्या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. पुढे म्हणतात ना तरी समर्थामध्ये समर्थ योगा. हा योग कसा आहे माहितीये का? समर्थामधला समर्थ योग आहे. आपण व्यवहारात देखील योग हा शब्द अनेक अंगाने वापरतो. योगायोग चांगला होता म्हणतो, योगायोग असं घराला नाव देखील देतो. मुलीचं लग्न ठरलं, पैसा मिळाला, जागा मिळाली, नोकरी मिळाली, योग चांगला होता असं म्हणतो. म्हणजे ऐहिक बाबतीमध्ये जे आपण योग म्हणतो तो योग वेगळा आहे. इथं योग जो म्हटला आहे समर्थामधला समर्थ योग. अष्टांग योग हा देखील समर्थ योगच आहे. परंतु अष्टांग ज्ञान म्हणजे पिंड ज्ञान, पिंड ज्ञानाहून थोर तत्वज्ञान आणि तत्वज्ञानाहून थोर आत्मज्ञान. असं जे एकापेक्षा एक थोर आत्मज्ञान आहे, जी स्वरूप स्थिती आहे, ती स्थिती म्हणजे समर्थामधला समर्थ योग आहे असं ह्या ठिकाणी समर्थाने सांगितलेलं आहे. आता ही स्वरूप स्थिती प्राप्त होण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगण्यासाठी सगळे हे ग्रंथ आहे. दासबोध देखील त्यासाठीच आहे. ही जी स्वरूप स्थिती प्रत्येक साधकाला प्राप्त व्हायला पाहिजे, त्यासाठी कोणती वाटचाल केली पाहिजे. म्हणून आपण शब्द वापरतो नेहमी परमार्थ मार्ग असं म्हणतो. काही वाटचाल थोडीशी करायची आहे, परंतु त्या ठिकाणी ती वाटचाल संपायची आहे. म्हणजे परमार्थाची कृती, नाना प्रकारच्या साधना, त्याची जी धडपड आहे, ही धडपड ज्या ठिकाणी शांत होते त्या ठिकाणी ही जा निज स्वार्थ आहे, ही स्वरूप स्थिती आहे, ही प्राप्त होत असते. आणि त्यामुळे ही वाटचाल कशी करायची ते संत आपल्याला सांगत असतात. म्हणून यांनी म्हटलंय समर्थामधला समर्थ योग जर कुठला असेल तर स्वरूप स्थिती प्राप्त होणं हा समर्थामधला समर्थ योग आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बरंच काहीतरी अवघड अवघड दिसत आहे. पण पुढच्या ओळीत समर्थ म्हणतात आहे तरी परम सुगम. परम सुगम, नुसता सुगम देखील नाही, अगदी सोपं आहे. परी जनासी जाहला दुर्गम. इथं त्यांनी साधतासी म्हटला नाही, जनासी म्हटलं. हा जो मार्ग आहे, ही जी स्थिती आहे, ही प्राप्त होणं सहज शक्य आहे, परम सुगम आहे. परंतु जनाना ह्याचा अर्थ सामान्य व्यक्तीला, जो बद्ध आहे त्याला मात्र हा दुर्गम झालेला आहे. पण बद्ध व्यक्तीला हे काही आहे, हे काही मिळवायचं आहे, त्यासाठी नरजन्म आहे ह्याची जाणीवच नसते. किंबहुना ह्या मार्गाबद्दल, ह्या स्थितीबद्दल एक प्रकारचा गैरसमजाने म्हणा, अज्ञानाने म्हणा, त्याच्याबद्दल एक तुच्छतेचाच भाव असतो. आणि असं असल्यामुळे त्याला काय आहे, भूक लागली असेल तर त्याला भाजी भाकरी देखील गोड लागते, श्रीखंड पुरी गोड लागेल. पण भूकच जर नसेल तर त्याच्यापुढे काही आणून जर ठेवलं तरी त्याला ते नकोसच असत. तसं बहुतेक जणांना याच्याबद्दलची जाणीवच नसल्यामुळे, त्याचं महत्व जीवनातलं काय हे न कळल्यामुळे ते अवघड झालेलं आहे. म्हणून जनासी झाला दुर्गम. आणि काहीच तयारी नसताना तो जर परमार्थ करायला निघाला तर त्याला जास्त अवघड होतो. काहीच तयारी याचा अर्थ काय, किमान सत्वगुण तरी पाहिजे. रजोगुणी तमोगुणी मनुष्य जर परमार्थ करायचा विचार केला, आधी करतच नाही, पण समजा एखाद्या प्रवचनाच्या ठिकाणी जाऊन बसला किंवा गीता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्याने हातात घेतला तर जरा वाचल्यासारखं करेल आणि लक्षात येईल की हे आपल्याला काही आकलनच होत नाही, करायचं काय आपल्याला हे. आणि अशा व्यक्तीला दुर्गम झालाय. अशी व्यक्ती जर करायचा जिद्दीनं प्रयत्न करायला लागेल तर मुळात त्याची ती ज्याला जी अनुकूलता पाहिजे, प्रकृतीची अनुकूलता पाहिजे, मनाची बुद्धीची परिस्थितीची अनुकूलता पाहिजे, ती जर नसेल तर त्याला दुर्गम होतो. का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. परमार्थाचं वर्म कळलं पाहिजे, नेमकेपणाने काय साधना करायची आहे, कुठं पोचायचं आहे हे ध्येय माहिती पाहिजे, मार्ग माहिती पाहिजे, क्षणाक्षणाला मार्गदर्शन करणारे संत सद्गुरु सान्निध्यात पाहिजे, या ग्रंथाचं तरी सहाय्य पाहिजे. असं जर असेल तर हा आहे तरी परम सुगम. सगळं ज्याच्या जवळ आहे, जे पूर्वजन्मीचे संचित, ये जन्मीची कमाई आणि तिसरी ती पाही गुरु कृपा असं म्हटलेलं आहे. पूर्वजन्मीचं संचित जर चांगलं असेल तर लहान वयातच त्याचा ह्याच्याकडे ओढा वळतो. आणि ह्या जन्मी देखील जर साधना चांगल्या तऱ्हेनं करत असेल, गुरु कृपा लाभली असेल तर सांगता येत नाही, ह्याच जन्मात तो पूर्ण बोधावरी जाऊ शकेल. त्यामुळे परम सुगम कुणाला आहे हे बघितलं पाहिजे. समर्थ ज्या पातळीवरून बोलतायत तेव्हा त्यांना असं वाटते का अवघड काय आहे ह्याच्यामध्ये. एखादी सज्जन व्यक्ती असेल तर ती म्हणतील अवघड काय आहे, प्रामाणिकपणाने जगायचं व तसंच जगायचं आहे.
न्यायानी नीतीनं वागायचं हो तसंच वागायचं आहे. धर्माने व्हायचंय, धर्मानीच राहायचंय. जे ज्याच्या जीवनामध्ये वेडावाकडा मार्ग कधी आला नसेल त्याला असं वाटतं म्हणजे अवघड काहीच नाहीये. भगवत भक्ती असावी सहजच आहे. भक्ती ही माणसाला मुळातच आहे, प्रेम हे माणसाला मुळातच आहे. फक्त तो एक माणसावर प्रेम करतो ते करायचंच आहे, पण त्याच्याऐवजी म्हणता म्हणता भगवंताविषयीच प्रेम निर्माण होणं आणि भगवंतच सर्वांच्या अंगाने नटलेला हे लक्षात घेऊन सर्वांच्यावर प्रेम निर्माण होणं हीच भक्ती आहे. म्हणून भक्ती ही माणसाला सहज आहे असं वाटत असत. म्हणजे अशा पातळीवरच्या व्यक्तीला म्हणजे साधकाला आहे तरी परम सुगम. ते म्हणतात फार काही करायला नकोय, युक्ताहार विहार ठेवायचा आहे, सद्गुरु सांगतील त्याप्रमाणे साधना करायची, ध्यान नामादी साधना, सद्ग्रंथांचं वाचन, असं जर केलं तर अवघड काही नाही. ज्या मायेतून तरायचं आहे त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची ओळी आहे, येथे एक चिलीला तरले जे सर्व भावे मज भजले. या संसार सागरातून किंवा माया नदीतून पलीकडे जायचं असेल जे सर्व भावानिशी मला भसतात, याचा अर्थ माझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात, तया आईलीच थडी सरले माया जाळ. असा जर कुणी असेल ना तर त्याला पलीकडे जाण्याचाही प्रश्न राहत नाही, कारण त्याला माया नदीच नसते. आणि त्यामुळे पलीकडे जाण्याच्या आधी आईलीच थडी, आईलीकडेच त्याला माया जाळ संपलेलं असतं. कारण वस्तुतः माया ह्या नावाचा पदार्थच नाही असं सांगतात, पण सामान्यतः सर्वजण मायेतच बुडाले असतात. त्याच कारण त्याच्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती जर निर्माण झालेली नसेल, त्यासाठी जर बोध झाला नसेल, तर त्याचं असंही म्हटलंय की मायेतून बाहेर काढण्यासाठी जे जे काही उपाय म्हणून केले जातात ते अपायच ठरतात. आणि असंच आपल्याला पुष्कळ वेळा दिसतं की परमार्थ मंडळी जे जे काही करत असतात, अनेक कृतीच्या अंगाने तीर्थयात्रा करतात, ह्याची पारायण त्याची पारायण, हे वाचायचं, उपवास तापास व्रत वैकल्य अशी काही कर्म करत असतात की त्याच्यामध्ये मुख्य ध्येय जे आहे ते बाजूलाच राहतं आणि त्या परमार्थाच्या कर्मामध्ये असा काही तो गुरफटला जातो की तो उपाय म्हणून जो करतो त्याच्याऐवजी अपाय होत जातो. आणि म्हणून हे कळण्यासाठीच आपल्याला संतांची सद्गुरूंची सान्निध्य त्यांचं मार्गदर्शन आवश्यक असतं. म्हणून इथं पुढच्या ओळीत त्यांनी म्हटलंय नाना साधनांचे उधार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. नाना प्रकारच्या साधना ज्या करत असतात हा उधार आहे, उधारीच्या गोष्टी आहे, लगेच प्राप्त होणार नाही आहे, पण तो नेमकं जर कळलं तर परमार्थ कसा आहे, रोकडा ब्रह्म साक्षात्कार, नेमका शुद्ध परमार्थ ज्याला आपण म्हणतो, जो गीता ज्ञानेश्वरीत सांगितलेला आहे, तो जर वाचला तर लक्षात येतं की रूढीच्या नावाखाली या साधनेच्या नावाखाली अनेक गोष्टी ज्या केल्या जातात त्याचा उल्लेख देखील ह्या ग्रंथातनं नसतो. म्हणून ज्यांनी ह्या ग्रंथाचा नीट अभ्यास केला त्याच्या लक्षात येतं की आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे. अर्थात ते ग्रंथ साधनेच्या दृष्टिकोनातून वाचले गेले तर, त्याचा अभ्यास केला गेला तर, नाहीतर मात्र हे कळत नाही. या ठिकाणी म्हणतात वेदशास्त्री जे सार ते अनुभवासी. वेदशास्त्र आणि सारभूत जी गोष्ट सांगितलेली आहे ती अनुभवासी ये. ते नुसतं वाचायचं नाही आहे, नुसतं परोक्ष ज्ञान नाही आहे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत खरं म्हणजे अगदी सोपं आहे, पण नीटपणाने जर कळलं तर ह्या उधारीचा व्यवहार नसून रोकडा ब्रह्म साक्षात्कार त्या जन्मात त्या जीवाला होण्याची शक्यता आहे. आणि जीव ज्या ब्रह्मरूपातून आलेला आहे त्या ठिकाणी एकरूप होईल आणि जीव ब्रह्मैव नापरा, मी ब्रह्मरूपच आहे असा बोध तो जीव करून घेईल. आणि एक दिवस सांगेल तत्त्वमसी असा जो बोध केलेला आहे तो म्हणेल सहा अहम, ते तत्वच मी आहे. त्याचं अधिष्ठान जे आहे बाहेर विश्वातमध्ये जे आहे त्या विश्वाचं अधिष्ठान जे आहे आणि माझ्या देहाचं अधिष्ठान जे आहे ही दोन्ही अधिष्ठान एकच आहे अशा एकरूपतेचा अनुभव तो घेईल. म्हणून म्हणतात समर्थ खरं म्हणजे सोपं आहे, आहे तरी चहूकडे परी अणुमात्र दृष्टी न पडे, उदास परी एकीकडे पाहता दिसेना. आहे तरी चहूकडे ब्रह्म ब्रह्म जीवाला जी ब्रह्मरूप व्हायचं आहे, ब्रह्म आहे कुठं, परमात्मा आहे कुठं, आहे तरी चहूकडे. आत बाहेर सगळीकडे भरलेला आहे, ते आत बाहेरी मियाची कोण दिले, जग निखिळ माझेची ओतले, परी कर्म कैसे आड आले जे मीची नाही म्हणते. हे चहूकडे आहे, प्रगट रामाचे निशाण समर्थ सांगतात. हे सगळीकडे आहे परी अणुमात्र दृष्टी न पडे, पण ते कणभर देखील दृष्टीला पडत नाही.
कारण ती दृष्टीला पडण्याची गोष्ट नाहीये. जसं एखाद्याने म्हटलं आईचं मुलावर प्रेम आहे असतं दाखवा, ते डोळ्याला कसं दाखवणार? प्रेम ही गोष्ट काही डोळ्याने दाखवण्याची, थर्मामीटर मध्ये तपासायची, त्याला मोजमाप करायची अशी वस्तू नाहीये. तसं हे ब्रह्माचं अस्तित्व, परमात्म्याचं अस्तित्व हे असं दृष्टीला दिसणारं नाहीये, त्याच्यासाठी वेगळी दृष्टी उघडावी लागते. म्हणून इथं जे म्हटलंय घरी अणुमात्र दृष्टी न पडे उदास. उदास याचा अर्थ निराश झालेला असा नव्हे, उदास म्हणजे अलिप्त. सर्व ठिकाणी आहे पण सर्वापासून अलिप्त आहे, असा जो उदास परी एकीकडे पाहता दिसेना. म्हणून असं मुद्दाम जर पाहायला लागलो तर सापडणार नाही. असं हे अलिप्त रूप कसं आहे आणि या परमार्थाविषयी समर्थ काय म्हणतात ते आपण पुढे पाहूया. जय जय रघुवीर समर्थ, ओम ईशावास्यमिदं सर्वं.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोतेहो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवा मित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोतेहो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, हे सर्वजण भक्तीसुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्रकरता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड

0: प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भक्ती, ज्ञान, वैराग्य तसंच सदाचार आणि जीवनदर्शन यांनी परिपूर्ण अंतःकरण शुद्धी करणाऱ्या भागवत पुराणाची मालिका प्रसारित होत आहे. भगवत प्राप्तीसाठी भक्तियोगाचं सहज साध्य साधन असणारा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका. सुप्रसिद्ध भागवतकार हरिभक्तीपरायण श्री शंतनू रिठे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भागवत कथा ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. भागवत कथेच्या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे वीरधवल करंगुटकर यांचं आणि स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. श्रोतेहो, ऐकूया ग. दि. माडगुळ.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बैरागी भैरव.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बैरागी भैरव. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा।

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे पल्लवी कर्वे आणि सहकारी यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि राजेश दातार.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज 6:30, याचं पुनःप्रसारण 3:00।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र। आजचं दिनविशेष जाणून घेऊयात। रामहिंगणी जिल्हा सोलापूर इथे आज श्री रामसिद्ध महाराज यात्रा आहे। बिळूर तालुका जत इथे आज श्री गुरु बसव महास्वामी रथोत्सव आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवान परमात्मा आपल्या कर्तव्याने प्रसन्न होत असतो, आपल्या कर्माने आपल्याला प्रसन्न होत असतो. ज्या भगवंताला आपल्याला प्रसन्न करवून घ्यायचं आहे तो नक्की कुठे आहे याची आपल्याला उत्सुकता असते आणि आपल्याला ते समजलंही पाहिजे. तो भगवान परमात्मा येण्याआधी आपण त्या भगवंताला आधी पूर्णपणे जाणून घेतलं पाहिजे. परमात्मा फक्त देवळात नसून सगळीकडे कणाकणात गच्च भरलेला आहे. तो सर्व व्यापक आहे, ठाई ठाई भरलेला आहे. असा व्यापक असणारा भगवान परमात्मा, त्याची कणाकणातून संवेदना आपल्याला घेता यायला पाहिजे. जो सर्व कणाकणात प्रवेश करून राहतो, जो सर्व भूतमात्रात प्रवेश करून राहतो, जो सर्व ठिकाणी व्यापक रूपाने प्रवेश करून राहतो, त्यालाच भगवान विष्णू असं म्हणतात. अशा भगवान विष्णू परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे, त्या विष्णू स्वरूपाला जाणून घेतलं पाहिजे. भगवंताला न जाणता त्याचं भजन करणं म्हणजे आपलं ज्ञान व्यर्थ असल्यासारखंच आहे. विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. विष्णू म्हणजेच आपला भगवान परमात्मा, आपला देव, ज्याचं आपण भजन पूजन करतो ते भगवान विष्णू. ह्या चराचरातल्या प्रत्येक गोष्टीत त्याला पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कोणत्याही गोष्टीचा द्वेष मत्सर होणार नाही ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण आपण ज्या गोष्टीचा मत्सर करू, ज्या व्यक्तीचा मत्सर करू, द्वेष करू, त्याच्यातही नारायण आहेच. त्यामुळे त्या व्यक्तीचा द्वेष म्हणजे नारायणाचाच द्वेष. ह्या दृष्टीने जर आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं तर आपण खऱ्या अर्थाने परमात्मस्वरूप होण्यासाठी पात्र होऊ.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत श्री विष्णू पुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.
2: इथे एक वेगळ्याच गीतेचा जन्म आहे, यमगीता. पराशरांना एकाने विचारलंय, का म्हणलं आम्ही यमगीता नावाची एक गीता आहे असं ऐकतो. बऱ्याच गीता आहेत बरं. गीता किती प्रकारच्या आहेत? दासबोधाच्या प्रस्तावनेतच आहे पहिल्या अध्यायात की एवढ्या सगळ्या गीता मी वाचल्या आहेत असं समर्थ सांगतात. आता एवढ्या गीता मुळात आहेत हे आम्हाला माहीत नाही. एकच भगवद्गीता माहिती आहे, तीही नीट माहीत नाही. असो, आणि यमगीता, यमगीता म्हणजे काय आहे? खरंच यमानी सांगितलेली गीता असंच त्याचा अर्थ आहे. म्हणजे गीता याचा अर्थ उपदेश असंच घ्यायला लागेल. भगवद्गीता म्हणजे भगवंतानी सांगितलेली, मग यमगीता म्हणजे यमानी काही वेळेला कोणासाठी आली हेही नाव येतं. पांडवगीता म्हणजे पांडवांनी सांगितलेली नव्हे, पांडवांना सांगितलेली, याही अर्थी एक पांडवगीता होते. भगवद्गीता फक्त अर्जुनाला सांगितली, पांडवांना मिळून एक वेगळा उपदेश फक्त झालेला आहे, ती पांडवगीता वेगळी आहे. बरंच प्रकरण आहे. यमगीता आहे आणि यामध्ये कोणी कोणाला सांगितली मजा म्हणून आहे का? हा म्हणजे या रचना काळ हा महाभारताच्या नंतरचा आहे या पुराणाचा. कारण इथे पराशर म्हणतात हा प्रश्न पाच पांडवामधला जो नकुल नावाचा पांडव होता, या नकुल नावाच्या पांडवांनी हा प्रश्न भीष्माचार्यांना विचारला होता आणि भीष्माचार्यांनी त्याला ही यमगीता काय आहे समजावून सांगितली होती, ती मी तुला सांगतो. म्हणजे हा भूतकाळ म्हटलं तर वर्तमानकाळ पुढे टाकायला लागेल. आणि मग जवळजवळ भक्तियोगामध्ये जे भक्ताचं वर्णन केलं आहे तेच वर्णन या ठिकाणी यमानी केलं आहे की तो त्याला सांगतोय की या वर्णनांनी युक्त जो असेल त्याला मी त्रास देत नाही, त्याला विष्णुपदापर्यंतच पोचण्याची सोय असते. मात्र याच्यातले शब्द वेगळे असतील पण अर्थ तोच आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणो एवच निर्ममो निरहंकार. आणि इतक्या सगळ्यामध्ये सुद्धा या सगळ्याचं वर्म पुन्हा एकदा पराशर शेवटच्या सूत्रात सांगतात, तो यम सांगतो, तो चांगला असावा, तपस्या करणारा असावा, अमुक असावा, तमुक असावा, तमुक असावा, सदाचारी असावा, परोपकारी असावा, नामी असावा, व्यवहारदक्ष असावा, इत्यादी इत्यादी इत्यादी. पण विष्णुपदासाठी सर्वात महत्त्वाचं निर्मत्सर असावा. 54 नावाचे ऋषी होऊन गेले ज्यांनी 54 प्रास शोधून काढला, त्यांची कथा आलेली आहे. बऱ्याचशा कथा आहेत. म्हणजे तत्कालीन औषधी यामधलं सुद्धा आपलं प्रगतीचं एक मोठं क्षेत्र 54 ऋषींच्या दृष्टीने दिसतं. विष्णू पुराणामध्ये ही कथा खूप थोडक्यात आहे, आणखीन 2 पुराणामध्ये थोडी विस्तारानी आहे. शर्याती नावाचा राजा होऊन गेला, तो वनविहारासाठी आलेला असताना त्याच्याबरोबर त्याची मुलगी पण आली, सुकन्या. तिचं नावच सुकन्या, सुकन्या म्हणजे चांगली कन्या हा आता अर्थ आहेच. ती पण बरोबर होती, तिच्याबरोबर काही मैत्रिणी पण होत्या. मग हे वनविहारामध्ये काही शिकार वगैरे मिळते का म्हणून पाहत असताना या मैत्रिणी वेगळ्या मार्गाने फिरायला म्हणून गेल्या. मध्ये वारुळ दिसलं, मोठंच्या मोठं वारुळ. काय असेल का आतमध्ये, काय कल्पना काय असेल? साधारणतः सापाची नागाची वारुळ असतात ती तशी छोटी असतात. हे म्हणजे एखाद्या वृक्षाच्या निम्म्या उंचीपर्यंत असावं एवढं मोठं वारुळ आहे. कोणीतरी महासर्प असावा आत. नको ग बाई उगाच त्याची खोडी काढायला, तरी मनात आलं बघू तर खरी, काड्या भोसकून बघू आत. त्या वारुळाला छिद्र असतात. ते नेमके चवन ऋषी तपश्चर्येला बसलेले होते. ते वारुळामध्ये त्या छिद्रामध्ये त्यांनी काड्या घातल्यानंतर ते नेमके मला वाटलं प्रसंगानुरूप बॅकग्राऊंड म्युझिक आलं का काय. आणि नेमकं समोरून त्या काड्या घातल्यामुळे त्या डोळ्यात गेल्या, डोळे फुटले आणि त्या काडी बाहेर येताना त्याला रक्त लागलं. मग घाबरल्या, त्या काड्या तशाच टाकून दिल्या आणि ह्याचं निराकरण न करता काही वडिलांना सांगितलंच नाही. त्यांचा संध्याकाळी काय तो वनविहाराचा कार्यक्रम संपला असेल, रात्री सगळे घरी गेले. पण ऋषींना त्रास झाला. ज्याने कोणी त्रास दिला असेल त्याच्याबद्दलच मनामधला असंतोष फक्त संकल्पित झाला खरा, बस शरियतीच्या राज्याची वाताहात लागली. त्याने कुलगुरूंना बोलवलं की अचानक सगळी माणसं माझ्या शहरातली माझ्या राज्यातली हे नियम तोडून का वागायला लागली आहेत, सिग्नल लावायचं आणि तोडून पुढे जायचं हा प्रकार काय. आत्तापर्यंत नव्हतं, म्हणजे पोलीस नसतानाही माणसं छान चालली होती हो, अचानक दोन दिवसात काय झालं. कुलपुरोहितांनी सुद्धा ध्यान लावून सांगितलं, आपल्या परिवाराकडनं कुठल्या तरी ज्ञानवंताचा अवमान झाला किंवा घात झाला. शक्यता एकच, सगळ्यांची चौकशी चालली होती आणि आपल्या सगळ्या राज्याची दुरावस्था बघून त्या मुलीनं मात्र मोठ्या मनाने पटकन कबूल केलं हे माझ्याकडून झालं असावं, कारण अरण्यात गेलो असताना असं असं आम्ही त्या काड्या घालून वारुळात बघितल्या, त्याला रक्त लागलं पण पुढे आम्ही ते बघितलं नाही काय. मग सगळेजण गेले, ते वारुळ बाजूला केलं, ते आतमध्ये अंध झालेले चवन ऋषी. त्यांची क्षमा मागितली, क्षमा मागून काम संपणार नव्हतं. या मुलीनं आपल्या पातकाचं प्रायश्चित्त म्हणून आपल्या वडिलांना असं सांगितलं की मी यांची सेवा करण्यासाठी इथेच राहीन, कारण आता ते अंध आहेत. अगं म्हणलं अशीच कशी इशे राहतील, लग्न करून राहीन. हा देहाने जर्जर नेत्राने अंध, या माझ्या त्यागामुळे माझं राज्य चांगलं चालेल ना, माझ्या वडिलांच्या नगरामधले सगळे लोक सुखात राहतील ना, आणि माझ्या पात चुकीमुळं झालंय ना, मग मी क्षालन करायला काय हरकत आहे. म्हणून मग ती त्या चवन ऋषींपाशी राहिली. ऋषींचं तप चालूच होतं, तिकडे राज्य खूप छान झालं, स्थिरस्थावर झालं. आणि या चवन ऋषींच्याकडे बहुतेक अश्विनी कुमार आपल्याकडचे वैद्य आहेत, धन्वंतरीन ते अश्विनी कुमार. त्यांना बहुतेक माहीत असावं की काहीतरी विशेष औषध शोधण्यासाठी चवन ऋषी तपाला बसलेत, अमुक अमुक काळात त्यांचं तप संपणार आहे. त्या तप संपायचा काळ जो त्यांना माहीत होता त्या अंदाजाने अश्विनी कुमार आले. तो आश्रम बघितला हो, चवन ऋषींचाच आश्रम. आत्तापर्यंत इथं वारुळ दिसायला हवं होतं, आता वारुळ नव्हतं, ते आधीच निघालं होतं. लवकर संपवलं का काय म्हणले तपयाने. आणि एवढ्यात ही सुकन्या दिसली तिथल्या जलाशयावर पाणी भरताना. त्या अश्विनी कुमाराने सहज पृच्छा केली का अगं तू इथे काय करतेस. म्हणजे मी चवन ऋषींची पत्नी. तू काय त्या म्हातारीशी लग्न केलंस ग म्हणले. लग्न करून काय तुला आयुष्यात सुख लागणार आहे. तो देहाने इतका जर्जर हाडाचा सापळा, सापळ्याला कातड चिकटवल्या इतका असतो. आणि आता नेत्राने अंध, तो असला कुरूप असलेला ऋषी तो का तुझा नवरा. काय मूर्ख आहेस. आम्ही दोन अश्विनी कुमार बघ किती सुंदर आहोत, आमच्यापैकी कोणाला वरलंस तर तुझे किती आयुष्य चांगलं होईल. ते म्हणाले हा वेडेपणा करू नका, मी ज्या व्रतासाठी इथे आहे ते व्रत तुम्हाला समजू शकणार नाही। आणि अशा वेळेला अश्विनी कुमारांनी सुद्धा उगाचच उग्रपणा घेऊन कुठल्या तरी दैवताची आराधना केली, त्या दैवताला आवाहन केलं शस्त्रपात होण्यासाठी, पण शस्त्रपात होऊ शकला नाही। चवन ऋषींपर्यंत ते शस्त्र पोचलं नाही, मधल्यामध्ये सुकन्येच्याही दृष्टीनं ते भस्म झालं। ही पतिव्रतेची शक्ती, आणि चवन ऋषींनी तोपर्यंत ती विद्या शोधून काढली होती, एक विशेष औषधी। त्या औषधीचा प्रयोग करून, पण ती काय प्रमाणात तयार केली असेल अश्विनी कुमाराने आणि चवन ऋषींनी, त्या औषधी त्या सरोवरामध्ये टाकली, पाण्यात टाकली, संजीवनी असल्यासारखं पाणी तयार झालं। त्यामधून स्नान करून चवन ऋषी जे आले ते सुस्वरूप सर्व गुणसंपन्न सर्व अवयव ठाकठीक होऊन आले। काय त्या काळामधली वैद्यकीय प्रगती ह्या लोकांची असेल, व ह्या सगळ्या कल्पना खोट्या कशा म्हणायच्या हो। आता जुन्या काळामध्ये एखाद्याला स्पर्शही न करता नुसता असा हात करून, नुसता असा हात पाठीवर फिरवून त्याच्या सर्व यातना गेल्या, अशा तऱ्हेची पुराणात वर्णनं होती। आत्तापर्यंत वाटायचं काय औषध दिलं नाही, मालिश केलं नाही, काही नाही, नुसतं हात ठेवला आणि दुखणं गेलं, असं कसं काय। पण आता रेकी विद्या आली, ज्यामध्ये विशेष मुद्रांनी फक्त हातामध्ये शक्ती निर्माण केली जाते, आणि तो हस्तस्पर्श फक्त त्या इंद्रियाच्या आसपास असला तरी वेदना जातात। म्हणजे आज विज्ञान जे सांगतं की जो जो विज्ञानाने पुढे जावं तो ते सगळे पुराणातल्या शोधांनाच सत्य करत जातात। आणि आत्ता चालू असलेली एखादी गोष्ट पुराणाशी जुळत नसली तर त्याचं उत्तर एकच असतं, म्हणजे अजून शोधाला पूर्णता मिळायची आहे, की ती पूर्ण झाला की तो तिथंच येऊन बसेल। अशी चवन ऋषींची एका ठिकाणी कथा आली आहे। कथांमधून जसा इतिहास सांगायचा असतो तसं काही एक महत्त्व मनामध्ये ठसवायचं असतं। ययाती राजाची कथा पुरुवंश सांगण्यापूर्वी इथे सांगितली आहे। ययाती नावाचा राजा आहे, ज्यांनी लग्न केलं आहे शुक्राचार्यांच्या कन्येशी, म्हणजे देवयानीशी। देवयानीचं आणि शर्मिष्ठेचं काही कारणांनी भांडण आहे, म्हणून देवयानीनं शर्मिष्ठेला आपली दासी करून आपल्या बरोबर आणलं आहे। ही सर्व पूर्व कथा ही महाभारताचा खूप मोठा विषय आहे। विष्णू पुराणाने ती प्रदीर्घ कथा घेतलेली नाही, त्याचा सारांश फक्त घेतला आहे की ययाती राजाची थोरली राणी ती देवयानी, नंतर त्यांनी शर्मिष्ठेशीही लग्न केलं, शर्मिष्ठा धाकटी राणी। देवयानीला 3 पुत्र झाले, शर्मिष्ठेला 2 पुत्र झाले। कालांतराने ययाती राजा जर्जर झाला, आता वृद्धापकाळ आला, आणि त्याच्या मनामध्ये अशी लालसा किंवा वासना म्हणू अशी निर्माण झाली की मला माझ्या आयुष्याचे भोग अजून संपवायचे नाहीत, मला ते उपभोगायचं आहे, काय करावं। तर त्याला ऋषींनी सांगितलं एकच त्याला साधन आहे, तुझ्या 5 मुलांपैकी तुझं म्हातारपण तात्पुरतं कोण घ्यायला तयार असेल तर तू त्याला तुझं म्हातारपण देऊ शकतोस, आणि काही काळापुरतं त्याचं तारुण्य घेऊ शकतोस। कसं ट्रान्सफर करते तू, सगळंच अगम्य आहे पण सोय दिसते त्यांच्याकडे ती, मात्र ते कोणीतरी घेतलं पाहिजे। विचार तुझ्या मुलांना, आपल्या 5ही मुलांना त्याने ते विचारलं, बाकी 4 तयार झाले नाहीत। शर्मिष्ठेचा जो मुलगा पुरु त्यांनी हे मान्य केलं, आणि काही काळापुरतं वडिलांचं वार्धक्य घेतलं, स्वतःचं तारुण्य त्यांना दिलं। काही काळ ययाती राजांनी उपभोग घेतल्यानंतर तोही कंटाळला आणि मनाला आपण केलेली चूक खाऊ लागली, आपण आपल्या पुत्राचं आयुष्य वाया घालवलं, त्याला परत त्याचं तारुण्य देऊन टाकलं, स्वतःचं वार्धक्य परत घेतलं, आणि मग मात्र आशीर्वाद असा दिला, खरं राज्यावर येण्याचा अधिकार थोरल्या राणीच्या मुलांचा। धाकट्या राणीची मुलं ही साधारणतः सामंत वगैरे ह्या पद्धतीनं राहतील, पण आता राज्यावर येण्याचा अधिकार या पुरुला त्याने दिला, कारण माझी सर्व काही इच्छा माझी ती पूर्ण करणारा जर फक्त पुरुष आहे तर तो धाकट्या राणीचा आहेस हा विचार बाजूला करून तुला त्या ठिकाणी राज्यावर बसवतो, तिथून पुरुवंश सुरू झाला असं ते म्हणतात। पण तूर्त पुरुवंश कसा सुरू झाला इतकंच सांगण्यासाठी कथा सांगितली काही। प्रत्येक अध्यायाला एक तात्पर्य दिलंय आणि त्या तात्पर्याचं एक फळ दिलंय की ह्या अध्यायामध्ये तात्पर्य काय उभं केलं, म्हणजे पराशर ऋषी इतर ऋषींना सांगताना तात्पर्य काय सांगतात हे ऋषीवर। अशा रीतीनं आपल्या माता पितरांची त्यांच्या संकटकाळी त्यांच्या दुःखकाळी ज्या कोणी अनंत यातना घेऊन सेवा केली किंवा सेवेची तयारी दाखवली त्याच्या नशिबात नसलेलं भाग्य त्याला मिळालं, कारण तो धाकट्या राणी पोटी जन्माला आल्यामुळे त्याच्या नशिबात राज्य नव्हतं। तर अशा माता पित्यांच्या प्रामाणिक सेवेने आपल्या भाग्यात जन्माच्या वेळी जे नाही तेही त्या भाग्यामध्ये निर्माण होते हे तुमच्या मनामध्ये लक्षात यावे म्हणून याचा मी इतिहास सांगतोय असं ऋषी म्हणतात। आपल्या लक्षातील गणेश पुराणामध्ये सुद्धा याच कथेचं मॅचिंग आहे की आपल्या माता पितरांच्या इच्छेसाठी तीन पृथ्वी प्रदक्षिणा करून त्यांची इच्छा पूर्ण करून अग्रपूजेचा मान मिळवलेले गजानन।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री विष्णू पुराण। निरूपणकार होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका वैष्णव भक्ती उपासनेचं मूळ असलेलं विष्णुपुराण. विष्णू भक्तीविषयी अनेक कथांबरोबरच वेद, वेदशाखांचं वर्णन, वर्णाश्रम आचार, कलिधर्म निरूपण, यमगीता, शुकदेव यांच्या विशेष शैलीमधलं श्रीकृष्ण चरित्र अशा विविध अंगांनी नटलेलं विष्णुपुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री चारुदत्त आफळे. विष्णू पुराण भक्तीसुधावरून ऐका रोज दुपारी 4:00.
0: श्रोते हो आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. पुढे म्हणतात ना तरी समर्थामध्ये समर्थ योग. हा योग कसा आहे माहितीये का? समर्थामधला समर्थ योग आहे. आपण व्यवहारात देखील योग हा शब्द अनेक अंगाने वापरतो. योगायोग चांगला होता म्हणतो. योगायोग असं घराला नाव देखील देतो. मुलीचं लग्न ठरलं, पैसा मिळाला, जागा मिळाली, नोकरी मिळाली, योग चांगला होता असं म्हणतो. म्हणजे ऐहिक बाबतीमध्ये जे आपण योग म्हणतो तो योग वेगळा आहे. इथं योग जो म्हटला आहे समर्थामधला समर्थ योग. अष्टांग योग हा देखील समर्थ योगच आहे. परंतु अष्टांग ज्ञान म्हणजे पिंड ज्ञान. पिंड ज्ञानाहून थोर तत्वज्ञान आणि तत्वज्ञानाहून थोर आत्मज्ञान. असं जे एकापेक्षा एक थोर आत्मज्ञान आहे, जी स्वरूप स्थिती आहे, ती स्थिती म्हणजे समर्थामधला समर्थ योग आहे असं या ठिकाणी समर्थाने सांगितलेलं आहे. आता ही स्वरूप स्थिती प्राप्त होण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगण्यासाठी सगळे हे ग्रंथ आहे. दासबोध देखील त्यासाठीच आहे. ही जी स्वरूप स्थिती प्रत्येक साधकाला प्राप्त व्हायला पाहिजे त्यासाठी कोणती वाटचाल केली पाहिजे. म्हणून आपण शब्द वापरतो नेहमी परमार्थ मार्ग असं म्हणतो. काही वाटचाल थोडीशी करायची आहे, परंतु त्या ठिकाणी ती वाटचाल संपायची आहे. म्हणजे परमार्थाची कृती, नाना प्रकारच्या साधना, त्याची जी धडपड आहे, ही धडपड ज्या ठिकाणी शांत होते त्या ठिकाणी ही जा निज स्वार्थ आहे, ही स्वरूप स्थिती आहे, ही प्राप्त होत असते. आणि त्यामुळे ही वाटचाल कशी करायची ते संत आपल्याला सांगत असतात. म्हणून यांनी म्हटलंय समर्थामधला समर्थ योग जर कुठला असेल तर स्वरूप स्थिती प्राप्त होणं हा समर्थामधला समर्थ योग आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बरंच काहीतरी अवघड अवघड दिसत आहे. पण पुढच्या ओळीत समर्थ म्हणतात आहे तरी परम सुगम. परम सुगम नुसता सुगम देखील नाही, अगदी सोपं आहे. परी जनासी जाहला दुर्गम. इथं त्यांनी साधकासी म्हटला नाही, जनासी म्हटलं. हा जो मार्ग आहे, ही जी स्थिती आहे, ही प्राप्त होणं सहज शक्य आहे, परम सुगम आहे. परंतु जनाना ह्याचा अर्थ सामान्य व्यक्तीला, जो बद्ध आहे त्याला मात्र हा दुर्गम झालेला आहे. पण बद्ध व्यक्तीला हे काही आहे, हे काही मिळवायचं आहे, त्यासाठी नरजन्म आहे याची जाणीवच नसते. किंबहुना ह्या मार्गाबद्दल, ह्या स्थितीबद्दल एक प्रकारचा गैरसमजाने म्हणा, अज्ञानाने म्हणा, त्याच्याबद्दल एक तुच्छतेचाच भाव असतो. आणि असं असल्यामुळे त्याला काय आहे, भूक लागली असेल तर त्याला भाजी भाकरी देखील गोड लागते, श्रीखंड पुरी गोड लागेल. पण भूकच जर नसेल तर त्याच्यापुढे काही आणून जर ठेवलं तरी त्याला ते नकोसच असत. तसं बहुतेक जनांना याच्याबद्दलची जाणीवच नसल्यामुळे, त्याचं महत्व जीवनातलं काय हे न कळल्यामुळे ते अवघड झालेलं आहे. म्हणून जनासी झाला दुर्गम. आणि काहीच तयारी नसताना तो जर परमार्थ करायला निघाला तर त्याला जास्त अवघड होतो. काहीच तयारी याचा अर्थ काय? किमान सत्वगुण तरी पाहिजे. रजोगुणी तमोगुणी मनुष्य जर परमार्थ करायचा विचार केला, आधी करतच नाही, पण समजा एखाद्या प्रवचनाच्या ठिकाणी जाऊन बसला किंवा गीता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्याने हातात घेतला तर जरा वाचल्यासारखं करेल आणि लक्षात येईल की हे आपल्याला काही आकलनच होत नाही, करायचे काय आपल्याला हे. आणि अशा व्यक्तीला दुर्गम झालाय. अशी व्यक्ती जर करायचा जिद्दीनं प्रयत्न करायला लागेल तर मुळात त्याची ती ज्याला जी अनुकूलता पाहिजे, प्रकृतीची अनुकूलता पाहिजे, मनाची, बुद्धीची, परिस्थितीची अनुकूलता पाहिजे, ती जर नसेल तर त्याला दुर्गम होतो. का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. परमार्थाचं वर्म कळलं पाहिजे. नेमकेपणाने काय साधना करायची आहे, कुठं पोचायचं आहे हे ध्येय माहिती पाहिजे, मार्ग माहिती पाहिजे. क्षणाक्षणाला मार्गदर्शन करणारे संत सद्गुरु सान्निध्यात पाहिजे. या ग्रंथाचं तरी सहाय्य पाहिजे. असं जर असेल तर हा आहे तरी परम सुगम. सगळं ज्याच्या जवळ आहे, पूर्वजन्मीचे संचित, ये जन्मीची कमाई आणि तिसरी ती पाही गुरु कृपा असं म्हटलेलं आहे. पूर्वजन्मीचं संचित जर चांगलं असेल तर लहान वयातच त्याचा ह्याच्याकडे ओढा वळतो. आणि ह्या जन्मी देखील जर साधना चांगल्या तऱ्हेनं करत असेल, गुरु कृपा लाभली असेल तर सांगता येत नाही, ह्याच जन्मात तो पूर्ण बोधावरी जाऊ शकेल. त्यामुळे परम सुगम कुणाला आहे हे बघितलं पाहिजे. समर्थ ज्या पातळीवरून बोलतायत तेव्हा त्यांना असं वाटतं की अवघड काय आहे ह्याच्यामध्ये. एखादी सज्जन व्यक्ती असेल तर ती म्हणतील अवघड काय आहे, प्रामाणिकपणाने जगायचं व कसंच जगायचं आहे.
न्यायाने नीतीने वागायचं हो तसंच वागायचं आहे. धर्माने राहायचं आहे धर्मानेच राहायचं आहे. जे ज्याच्या जीवनामध्ये वेडावाकडा मार्ग कधी आला नसेल त्याला असं वाटतं म्हणजे अवघड काहीच नाही आहे. भगवत भक्ती असावी सहजच आहे. भक्ती ही माणसाला मुळातच आहे. प्रेम हे माणसाला मुळातच आहे. फक्त तो एक माणसावर प्रेम करतो ते करायचंच आहे. पण त्याच्याऐवजी त्याच्याऐवजी म्हणता म्हणता भगवंताविषयीच प्रेम निर्माण होणं आणि भगवंत सर्वांच्या अंगाने नटलेला हे लक्षात घेऊन सर्वांच्यावर प्रेम निर्माण होणं हीच भक्ती आहे. म्हणून भक्ती ही माणसाला सहज आहे असं वाटत असत. म्हणजे अशा पातळीवरच्या व्यक्तीला म्हणजे साधकाला आहे तरी परम सुगम. ते म्हणतात फार काही करायला नकोय. युक्त आहार विहार ठेवायचा आहे. सद्गुरु सांगतील त्याप्रमाणे साधना करायची. ध्यान नामादी साधना सद्ग्रंथांचं वाचन असं जर केलं तर अवघड काही नाही. ज्या मायेतून तरायचं आहे त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची ओळी आहे. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले. या संसार सागरातून किंवा माया नदीतून पलीकडे जायचं असेल जे सर्व भावानिशी मला भसतात याचा अर्थ माझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात तया आईलीच थडी सरले माया जाळ. असा जर कुणी असेल ना तर त्याला पलीकडे जाण्याचाही प्रश्न राहत नाही कारण त्याला माया नदीच नसते. आणि त्यामुळे पलीकडे जाण्याच्या आधी आईलीच थडी आईलीकडेच त्याला माया जाळ संपलेलं असतं. कारण वस्तुतः माया ह्या नावाचा पदार्थच नाही असं सांगतात. पण सामान्यतः सर्वजण मायेतच बुडाले असतात. त्याचं कारण त्याच्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती जर निर्माण झालेली नसेल त्यासाठी जर बोध झाला नसेल तर त्याचं असंही म्हटलंय की मायेतून बाहेर काढण्यासाठी जे जे काही उपाय म्हणून केले जातात ते अपायच ठरतात. आणि असंच आपल्याला पुष्कळ वेळा दिसतं की परमार्थ मंडळी जे जे काही करत असतात अनेक कृतीच्या अंगाने तीर्थयात्रा करतात. ह्याची पारायणं त्याची पारायणं हे वाचायचं उपवास तापास व्रत वैकल्य अशी काही कर्म करत असतात की त्याच्यामध्ये मुख्य ध्येय जे आहे ते बाजूलाच राहतं आणि त्या परमार्थाच्या कर्मामध्ये असा काही तो गुरफटला जातो की तो उपाय म्हणून जो करतो त्याच्याऐवजी अपाय होत जातो. आणि म्हणून हे कळण्यासाठीच आपल्याला संतांची सद्गुरूंची सान्निध्य त्यांचं मार्गदर्शन आवश्यक असतं. म्हणून इथं पुढच्या ओळीत त्यांनी म्हटलंय नाना साधनांचे उधार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. नाना प्रकारच्या साधना ज्या करत असतात हा उधार आहे. उधारीच्या गोष्टी लगेच प्राप्त होणार नाही आहे. पण तू नेमकं जर कळलं तर परमार्थ कसा आहे रोकडा ब्रह्म साक्षात्कार नेमका शुद्ध परमार्थ ज्याला आपण म्हणतो तो गीता ज्ञानेश्वरीत सांगितलेला आहे. तो जर वाचला तर लक्षात येतं की रूढीच्या नावाखाली या साधनेच्या नावाखाली अनेक गोष्टी ज्या केल्या जातात त्याचा उल्लेख देखील ह्या ग्रंथात नसतो. म्हणून ज्यांनी ह्या ग्रंथाचा नीट अभ्यास केला त्याच्या लक्षात येतं की आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे. अर्थात ते ग्रंथ साधनेच्या दृष्टिकोनातून वाचले गेले तर त्याचा अभ्यास केला गेला तर नाहीतर मात्र हे कळत नाही. या ठिकाणी म्हणतात वेदशास्त्री जे सार ते अनुभवासी. वेदशास्त्र आणि सारभूत जी गोष्ट सांगितलेली आहे ती अनुभवासी ये. ते नुसतं वाचायचं नाही आहे नुसतं परोक्ष ज्ञान नाही आहे त्याचा अनुभव घेतला पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत खरं म्हणजे अगदी सोपं आहे पण नीटपणाने जर कळलं तर ह्या उधारीचा व्यवहार नसून रोकडा ब्रह्म साक्षात्कार त्या जन्मात त्या जीवाला होण्याची शक्यता आहे. आणि जीव ज्या ब्रह्मरूपातून आलेला आहे त्या ठिकाणी एकरूप होईल. आणि जीव ब्रह्मैव नापरा मी ब्रह्मरूपच आहे असा बोध तो जीव करून घेईल. आणि एक दिवस सांगेल तत्त्वमसी असा जो बोध केलेला आहे तो म्हणेल सहा अहम ते तत्वच मी आहे. त्याचं अधिष्ठान जे आहे बाहेर विश्वामध्ये जे आहे त्या विश्वाचं अधिष्ठान जे आहे आणि माझ्या देहाचं अधिष्ठान जे आहे ही दोन्ही अधिष्ठान एकच आहे अशा एकरूपतेचा अनुभव तो घेईल. म्हणून म्हणतात समर्थ खरं म्हणजे सोपं आहे. आहे तरी चहूकडे परी अमात्र दृष्टी न पडे उदास परी एकीकडे पाहता दिसे ना. आहे तरी चहूकडे ब्रह्म ब्रह्म जीवाला जी ब्रह्मरूप व्हायचं आहे ब्रह्म आहे कुठं परमात्मा आहे कुठं आहे तरी चहूकडे आत बाहेर सगळीकडे भरलेला आहे. ते आत बाहेरी मियाची कोण दिले जग निखिळ माझेची ओतले परी कर्म कैसे आड आले जे मीची नाही म्हणते. हे चहूकडे आहे प्रगट रामाचे निशाण समर्थ सांगतात. हे सगळीकडे आहे परी अणु मात्र दृष्टी न पडे. पण ते कणभर देखील दृष्टीला पडत नाही.
कारण ती दृष्टीला पडण्याची गोष्ट नाही. जसं एखाद्याने म्हटलं आईचं मुलावर प्रेम आहे असतं दाखवा, ते डोळ्याला कसं दाखवणार? प्रेम ही गोष्ट काही डोळ्याने दाखवण्याची, थर्मामीटरमध्ये तपासायची, त्याला मोजमाप करायची अशीही वस्तू नाही आहे. तसं हे ब्रह्माचं अस्तित्व, परमात्म्याचं अस्तित्व हे असं दृष्टीला दिसणारं नाही आहे, त्याच्यासाठी वेगळी दृष्टी उघडावी लागते. म्हणून इथं जे म्हटलंय घरी अणुमात्र दृष्टी न पडे, उदास. उदास याचा अर्थ निराश झालेला असा नव्हे, उदास म्हणजे अलिप्त. सर्व ठिकाणी आहे पण सर्वापासून अलिप्त आहे, असा जो उदास परी एकीकडे पाहता दिसेना. म्हणून असं मुद्दाम जर पाहायला लागलो तर सापडणार नाही. असं हे अलिप्त रूप कसं आहे आणि या परमार्थाविषयी समर्थ काय म्हणतात ते आपण पुढे पाहूया. जय जय रघुवीर समर्थ, ओम ईशावास्यमिदं सर्वं.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोतेहो सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवा मित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोतेहो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेनी सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, हे सर्वजण भक्तीसुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्रकरता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया प्रतिभानुज यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे श्रीपाद भावे.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींचं आंबेजोगाईतल्या गुराख्याच्या त्या छोट्या मुलीवर अतिशय प्रेम होतं। मुलीचं वेषांतर करून गावातल्या सावकाराला तिच्या आईवडिलांनी मुलगा म्हणून तिला अर्पण केलं आहे हे स्वामींना ठाऊक होतं। आता ती मुलगा म्हणून स्वामींकडे रोज दर्शनाला यायची आणि स्वामींना उत्तमोत्तम पदार्थ नैवेद्य म्हणून आणायची। सावकाराला समाधान होतं की आपला हा मुलगा देवभक्त आहे। थोड्याच दिवसात सावकाराच्या लक्षात आलं की मुलगा मोठा होतो आहे, तर त्याचं लग्न लवकर उरकून घेऊया। त्याप्रमाणे गावातल्या प्रतिष्ठित लोकांना त्यांनी सांगितलं की आपल्या मुलासाठी सुंदर मुलगी सुचवा। त्याप्रमाणे गंगाखेड ह्या गावातल्या एका छोट्या मुलीबरोबर लग्न करायचं ठरलं। लग्नाची जय्यत तयारी झाली। खरं तर मुलीला हे ठाऊक होतं की आपण मुलगा नसून मुलगी आहोत। ती मनात खूप घाबरली होती, काय करावं तिला कळत नव्हतं। ती फक्त स्वामींच्या स्मरणात अष्टौप्रहर दंग राहू लागली। तिला त्या लहान वयात एकच कळलं होतं की आपलं संरक्षण स्वामी करतील। लग्नाच्या दिवशी मुलीकडच्या बायका मंडळींनी हळदलेपनाचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्याच्याशी आपल्या मुलीचं लग्न होणार आहे तो मुलगा नसून मुलगी आहे। एकदम हलकल्लोळ उडाला। सावकाराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली। त्याला वाटू लागलं मरण आलं तर बरं होईल, आपण गोराख्याकडून फसलो गेलो आहोत हे त्याच्या लक्षात आलं। त्याने राजाकडे तक्रार केली। राजाने मुलीच्या आईवडिलांना चांगलीच शिक्षा केली आणि आश्चर्य म्हणजे मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली। गुराख्याची मुलगी घाबरून गेली, काय करावं तिला कळेच ना। ती निस्सीम स्वामी भक्त होती, त्यामुळे तिला एकच आधार वाटत होता, तो म्हणजे तिच्या प्रिय स्वामींचा। वध करणारे त्या मुलीला घेऊन रानात गेले आणि तिला एका वृक्षाखाली बसवलं। नेमका तो वृक्ष औदुंबर होता। मुलीने आसन घातलं, हात जोडले आणि स्वामींचं स्मरण केलं। त्या स्मरणात ती हरवून गेली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांच्या भक्ताच्या केसाला सुद्धा धक्का लावायची कोणाला ताकद नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। स्वामींचा भक्त हा स्वामींच्या विशाल अंतःकरणात नांदत असतो। स्वामी त्याचं प्रत्येक क्षणी रक्षण करत असतात, धीर देत असतात, मुख्य म्हणजे मार्ग सुचवतात। भक्तांचं केवळ कल्याणच करायचं हे स्वामींचं कृपाछत्र प्रत्येक भक्त प्रत्यक्ष अनुभवत असतो। ही छोटी मुलगी आई वडील सांगतील तसं जगत होती। तिला कळत होतं की आपण मुलाचा वेश घातला म्हणून कधी मुलगा होऊ का। सावकाराकडे राहायला गेली तेव्हा ती एका विलक्षण अशा भीतीच्या सावटाखाली वावरत होती, परंतु स्वामी आपल्या सोबत आहेत ह्या भावनेने तिने आपल्या भीतीचं रूपांतर समाधानात केलं होतं। रोज स्वामींचं दर्शन घेऊन त्यांना प्रेमाने भरवणारी ती मुलगी खरं तर स्वामीमयच झाली होती। तिला भीती कसली,

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 3 मे. निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी. मला अजून अमुक करायचं आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचं राहिलं नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. हे परमेश्वरा, आता तुझ्याकरताच मी जगेन. तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरलं नाही असा निश्चय केला तर मनाला समाधान झालंच पाहिजे. नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकलं, हे म्हणणं बरोबर नाही. शरीर थकेल कारण लहानपणी वाढणं आणि वृद्धपणी थकत जाणं हा शरीराचा निसर्ग क्रमच आहे. परंतु मन थकलं हे मात्र संयुक्तिक नाही. मन हा परमेश्वराचा अंश आहे असं आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितलं आहे. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यू समयीची, परंतु त्या समयीही माझं स्मरण ठेवावं असं भगवंतांनी सांगितलं असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकलं आणि स्मरण करू शकत नाही असं होणं शक्य नाही. पूर्वी 6-6 तास बसून जप केलेला असेल, तितका आता होत नसेल, तितकं बसवणार नाही. मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे, पण स्मरण राहू शकत नाही असं नाही होणार. मन थकलं ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरं कारण आहे. तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून भगवंताकडे लावणं जरूर आहे. पैसा, अडका, प्रपंचातल्या सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात, त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेशणा आणि धनेच्छा ह्या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच, तो टाळता येणं कठीण आहे. पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. धर्माचरण, भगवत भक्ती, नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत, किंवा एकाच शब्दात असं म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे. चित्तशुद्धीचं लक्षण हे की आपल्यासारखंच सर्व जग सुखी असावं ही भावना असणं. ही भावना वाढण्यासाठी सर्व जग सुखी असावं अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा, म्हणजे हळूहळू भगवत कृपेने साधेल. अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे आणि तो केव्हा डोकं वर काढेल आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही. पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचं मरण आहे, म्हणून आपण भगवंताचं स्मरण अखंड टिकवूया आणि आनंदाने राहूया. नामाशिवाय जगात दुसरं सत्य नाही अशी दृढ भावना करावी. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया कवी संजीव यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत भागवत पुराण. कथाकार आहेत परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचे शिष्य भागवतकार श्री शंतनु रिठे महाराज. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नास्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रवज्जितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते त्रकृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखात्रवभृतसंयुतं पिबत भागवतं रसमालयं बुहुरहो रसिका भुवि भावुकाः नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषयश्शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रसममासत तैकदा तु मुनयः प्रातुर्हुतहुताग्नयः सत्कृतं सुतमासीनं पप्रच्छुरिदमादरात्। छान पद्धतीनं सगळ्यांनी गोवर्धनाच्या पूजेची तयारी केली। तेवढ्यात काय झालं, भगवंताकडे सगळ्या गोपी आल्या। अरे कान्हा, सगळ्या गोपी कान्हाला विचारताय, अरे कान्हा तू सगळ्यांना काही ना काहीतरी जबाबदारी दिलीस रे, हां अरे एवढ्या मोठ्या या पूजनामध्ये आमचं सुद्धा काही काम आहे की नाही, आम्हाला सुद्धा काही जबाबदारी आहे की नाही। कान्हाने म्हटलं, अगं सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी तर तुमचीच आहे। एवढी मोठी पूजा आहे त्यासाठी 56 भोग करावे लागतील, अरे 56 प्रकारचे वेगवेगळे नैवेद्य तयार करावे लागतील, आणि ते तुमच्याशिवाय कोण करू शकणार आहे। सगळ्या गवळणींना आणि गोपींना हायसं वाटलं। भगवंतांनी सांगितलं, जा बरं लवकर लो। आणि भगवंतांनी 56 भोगाची लिस्ट दिली। गवळणी म्हटली, फक्त एवढेच नाही, याच्यापेक्षाही आम्ही जास्त पदार्थ करू। आमच्या देशाची खाद्य संस्कृतीसुद्धा फार विकसित आहे बरं। जेवढे काही खाण्याचे पदार्थ आपल्या देशामध्ये आहेत ना, जगाच्या पाठीवरती तेवढे पदार्थ कुठेही नाही, कुठेही नाही। सडलेला मैदा, त्या मैद्यापासून बनवलेलं ब्रेड आणि असे 3-4 गोष्टी, एकतर हे खा नाही तर ते खा, एवढ्याच आहेत। म्हणून सगळ्या जगाला भारतीय भोजनाचं आकर्षण आहे बरं का। एकदा वृंदावनातल्या जन्माष्टमीला मी स्वतः 10,000 पदार्थांचा भोग बघितलेला आहे। आणि 10,000 पदार्थ पूर्णपणे सात्विक, ज्यामध्ये कांदा आणि लसूण अजिबात नाही। 10,000 पदार्थ कशाला म्हणतात। सगळ्या गोपी त्याच्या मार्गाला लागल्या। सगळ्या गोपांनी छान पद्धतीनं आपलं संपूर्ण गोकुळ वृंदावन सजवून टाकलं आणि गोवर्धनाच्या पूजेचा तो दिवस आला। सगळ्या गोपींनी तो संपूर्ण नैवेद्य गोवर्धनाच्या जवळ ठेवला। भगवंतांनी सांगितलं, सगळ्यांनी नमस्कार करा। सगळ्यांनी नमस्कार केला। भगवंतांनी सांगितलं, हे गिरिराज महाराज तुमची जय असो, आमचा हा नैवेद्य तुम्ही ग्रहण करावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे। असं म्हणून भगवंतांनी त्या नैवेद्याचं पाणी फिरवून नैवेद्य दाखवायला सांगितलं। सगळ्यांनी सांगितलं। तेवढ्यात भगवंतांनी म्हटलं, अगं गोपींनो तुम्हाला माहिती आहे का, अरे आमचे गिरिराज महाराज एवढे प्रभावशाली आहेत, जर का आपल्या नवऱ्याला घेऊन जर एखाद्या गोपीनं काही नवस बोलल्यानं तर माझे गिरिराज महाराज तिचा तो नवस नक्की पूर्ण करतो। एवढं ऐकायची फक्त गोपींनी उशीर। भगवंताला माहिती आता काय होणार। सगळ्या गोपी आपापल्या नवऱ्याकडे गेल्या, अहो चला ना, अहो चला ना, अहो चला ना। सगळ्यांनी आपापल्या नवऱ्यांना पकडलं आणि गिरिराजाची परिक्रमा करायला आरंभ केला। आयुष्यात कधी जरी भाग्यवान असाल ना, तर वृंदावनात गेल्याच्या नंतर एकदा गिरिराज परिक्रमा आयुष्यात कधीतरी करा। काय विलक्षण सुख येतं त्या परिक्रमेमध्ये। अरे मी अशी लोकं पाहिली आहेत, एका जागेवरती 108 नमस्कार करून संपूर्ण 27 किलोमीटरची गिरिराजाची परिक्रमा करणारी लोक आहेत। कधी मला तसं दर्शन नाही मिळालं, पण काही काही महापुरुष तर अशा पद्धतीचे आहेत जे एकाच जागे 1008 नमस्कार काढतात आणि अशी 27 किलोमीटरची गिरिराजाची परिक्रमा करतात।
त्यांना बावळट म्हणू नका, ते त्यांचं तप आहे. गिरिराजाच्या अंगावरती खेळण्यामध्ये सुद्धा आमच्या परंपरेने एवढा गौरव मांडलेला आहे. त्या सगळ्यांची एकच भावना असते, एक नमस्कार केल्यानंतर गिरिराजाची धूळ माझ्या शरीराला लागली तर माझं शरीर पवित्र होतं. सगळ्या गोपी गेल्या परिक्रमेसाठी, परिक्रमा केली आणि परिक्रमेवरनं आल्याच्या नंतर सगळ्या गोपी त्या सगळ्या नैवेद्याकडे एकटक बघतायत. तेवढ्यात एकदम अगदी साळसूदपणे भगवान मागून येतात, काय गं सखीनो काय झालं, एवढं काय बघतायत? एकीनं म्हटलं, अरे कृष्णा, अरे श्याम, अरे आम्ही जात असताना नैवेद्याचे इतके इतके पदार्थ होते आणि आत्ता येतोय, अरे हे सगळे पदार्थ विस्कटलेले दिसतायत. एकीनं म्हटलं, नुसतं पदार्थ विस्कटलेले नाहीत, त्यातल्या बर्फ्यासुद्धा कमी झालेले दिसत आहेत. एकीनं म्हटलं, नुसती बर्फी नाही, चकलीसुद्धा कमी झालेल्या दिसत आहेत. सगळ्यांनी म्हटलं, कृष्णा, अरे आपण इथून गेलो ना, कुणीतरी इथं आलं होतं बघ, आणि त्यांनी हा आपला नैवेद्य उष्टा केला. एकदम गंभीर भगवान झाले. भगवंतांनी सांगितलं, अगं सखीनो, कोण इथं येणार? जय हो गिरिराज महाराज, जय हो. अगं तुम्हाला माहीत नाही, पण माझ्या गिरिराज महाराजांनी आपला नैवेद्य स्वयं ग्रहण केला. अगं आत्तापर्यंत तुम्ही कधी कुणाला नैवेद्य ग्रहण करताना बघितलं नाही, पण माझ्या गिरिराज महाराजांनी आपला नैवेद्य ग्रहण केला. जय हो गिरिराज महाराज, फार कृपा तुमची आमच्यावरती झाली, आमचा नैवेद्य तुम्ही ग्रहण केलात. भगवंतांनी हे सांगितलं. खरं तर तो सगळा जो काही नैवेद्य खाण्याचा प्रकार होता ना, तो भगवंतांनीच केला. आणि भागवतामध्ये सांगितलंय, भगवान गिरिराजाला स्वतःची प्रतिमूर्ती म्हणतात. भगवंताचं पृथ्वी तलावरचं स्थूल रूप काय आहे? गिरिराज महाराज. इंद्रस्तदात्मनः पूजा विज्ञाय विहता नृप गोपेभ्यः कृष्णनाथेभ्यो नंदादिभ्यश्चुकोपसः गणं

शमान्युत। अरे सगळ्या गोपांचा एवढा मोठा उत्सव बघून सगळे तर हरकून गेलेच होते, पण इंद्राला मात्र राग आला। इंद्राला राग भगवंताचा नाही आला, इंद्राला राग गोपादिकांचा आला, नंदादिकांचा आला। इंद्राच्या दृष्टीने भगवान अगदी खिजगणतीतही नाही आहेत। अरे एवढंसं पोरगं काहीतरी बोललं, त्याला अक्कल नाही पण या नंदादिकांना अक्कल नसावी का? अरे हजारो वर्षांपासून माझी जी पूजा चालू आहे ती पूजा बंद केली म्हणजे काय? आणि इंद्रदेवांनी प्रलयकालीन मेघांना बोलवलं, सांवर्तक मेघ, प्रलयाच्या काळामध्ये जशा पद्धतीची वृष्टी जे मेघ करतात त्या मेघांना बोलवलं। सगळे मेघ आले, इंद्रांनी सांगितलं संपूर्ण गोकुळ वृंदावनाचा सत्यानाश करा। त्यांनी सांगितलं केवढा पाऊस पडायचा? इंद्रांनी सांगितलं जेवढं तुमच्याकडे पाणी आहे तेवढं सगळं पाणी त्याच्यावरती होता। आणि सगळे प्रलयकालीन मेघ निघाले, गोकुळावरती वृष्टी आरंभ झाली। शुकाचार्य वर्णन करतात, राजन अरे वृष्टी नव्हती, हत्तीच्या सोंडेसारखी एक एक धार गोकुळावरती पडत होती। बर्फाचे मोठमोठे शिलाखंड गोकुळ आणि वृंदावनावरती येऊन पडत होते। काय करावं, कसं करावं? सगळ्या लोकांच्या एक गोष्ट लक्षात आली की इंद्राची पूजा आपण बंद केली त्याच्यामुळे हा आहे। भगवान इंद्राकडे बघतायत, सगळे गोप गोपी भगवंताचा धावा करतायत, कृष्णा कृष्णा धाव, आता तुझ्याशिवाय आम्हाला कुठलाही सहारा नाही। कृष्णा ये, आम्हाला या सगळ्या संकटातनं वाचव। भगवान श्रीकृष्ण आभाळाकडे बघून क्रोधित होऊन म्हणतायत, देवराज इंद्र, तुमच्यामध्ये इतकी हिंमत? हिमाच्या गोकुळ आणि वृंदावनाचा नाश करण्यासाठी म्हणून तुम्ही प्रलयकालीन मेघांना बोलवलं? लक्षात ठेवा इंद्रदेव, या कृष्णाच्या आश्रयाला आलेला कुठलाही मनुष्य असू दे किंवा या कृष्णाने ज्याच्यावरती प्रेम केलंय असा कोणीही असू दे, माझ्या कृपाच्या छत्रछायेखाली जो आहे त्याचा तुम्हीच काय, कोणीही त्याच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही। माझ्या तुम्ही माझं गोकुळ काय उद्ध्वस्त करणार? माझ्या गोकुळातल्या एखाद्या झाडाचं पान सुद्धा तुम्हाला मी उद्ध्वस्त करू देणार नाही। भगवंतानी सगळ्यांना निरोप पाठवला, सगळ्यांनी गोवर्धनाच्या पायथ्याशी जमा। भगवंतावरती सगळ्या गोप बालकांचा विश्वास होता, आपल्या आई वडिलांना घेऊन सगळे गोप बालक गोवर्धनाच्या पायथ्याशी आलेत। सगळेजण म्हणत होते अरे कृष्णा अरे अरे, एवढ्या सगळ्या मोठ्या या वृष्टीतनं आपलं काही गोकुळ आता वाचणार नाही, अरे कच्ची बच्ची असली आपलेली घरं, अरे एवढ्या मोठ्या प्रलयकालीन एवढी आयुष्यात कधीही वृष्टी न बघितलेली आम्ही, अरे याच्यामध्ये कधीही आपली ती घरं वाचू शकणार नाही। सगळ्यांना चिंता, सगळ्या गोपी रडतायत, सगळी मुलं रडतायत, नंदबाबा चिंतेमध्ये आहेत। नंदाने विचारलं कृष्णा अरे आता आपण काय करायचं? भगवंतांनी सांगितलं बाबा चिंता करू नका, भगवंतांनी सगळ्यांना सांगितलं काही चिंता करू नका, अरे आपलं रक्षण करण्यासाठी गिरिराज महाराज सज्ज आहेत। सगळ्यांना प्रश्न पडला अरे गिरिराज महाराज तर डोंगर आहेत, ते कसं काय आपलं रक्षण करणार? भगवंतांनी सांगितलं काही चिंता करू नका, सगळ्यांनी हात जोडा आणि गोवर्धनाची प्रार्थना करा। भगवंतांनी सगळ्यांना हात जोडायला लावले आणि सांगितलं हे गिरिराज महाराज, तुमची पूजा केल्यामुळे इंद्रदेव आमच्यावरती फार रुष्ट झालेले आहेत, कृपा करा आमच्यावरती आणि आमचं संरक्षण करा। असं भगवंतांनी म्हटलं आणि गिरिराजाच्या खाली भगवंतांनी आपला हात घातला। सगळे लोक डोळे विस्फारून बघतायत आणि भक्त तर काय, एकदम भगवंतांनी आपल्या हातावरती गिरिराजाला उचललं, आपल्या करंगळीवरती गिरिराजाला धारण केलं। गिरिराज धरण की जय।
सगळे लोक गिरिराजाचा तो संपूर्ण पर्वत आणि त्याला धारण केलेले भगवंत या दोघांकडे विस्फारून पाहत आहेत. भगवंतांनी सांगितलं काळजी करू नका, सगळे गिरिराजांच्या खाली या, जाण्याची कोणाची हिम्मत होईना. सगळे डोळे डोळे विस्फारून बघत आहेत. दोन चार पोरं जाण्याचा प्रयत्न करू लागले, एकदम त्यांच्या आईने सांगितलं ए कुठं चालला. सगळ्या गोपांच्या मनामध्ये शंका आहे, या पोरानं उचललं कसं काय उचललं माहीत नाही. जर का याच्या हातून तो गिरिराज निसटला तर इकडं पावसानी मरण्यापेक्षा आपण याच्या खाली जाऊनच मरू. भगवंतांनी सांगितलं अरे चिंता करू नका सगळे या रे. गोप गोपी जायला तयार नाहीत, पण भगवंतावरती त्यांच्या मित्रांचा विश्वास होता. भगवंतांनी सगळ्या आपल्या मित्रांना खुणा केल्या आणि त्यांना सांगितलं तुम्ही या रे. जशी खूण भगवंतांनी गेली तसे सगळे मित्र एकदम भगवंताजवळ आले. आता पोरं आपली सगळी गेल्याच्यानंतर त्यांच्या आया गेल्या आणि आया गेल्याच्यानंतर आता आम्ही काय राहून करणार म्हणून सगळे गोपही आले. सगळे गोप गोपी सगळे मुलं गिरिराजाच्या खाली सुरक्षित झाले. गिरिराजाच्या खाली आल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांना भीती वाटत होती. त्यातल्या लोकांनी ठरवलं अरे हे एवढंसं पोर यानं कसं काय उचललं माहीत नाही, पण बराच वेळ जर यांनी असत जर धरून ठेवलं याचा हात गळून आला तर एक काम करूयात आपण, आपण सगळ्यांनी याला मदत करूयात. म्हणून सगळ्या गोपांनी आजूबाजूची जी काही लाकडं होती ती सगळी लाकडं आणली आणि ती सगळी लाकडं त्या गिरिराजाच्या खाली आधार देण्यासाठी. म्हणून भगवान अगदी प्रेमाने बघतायत सगळ्याकडे. भगवंताला गरज नव्हती, पण आपल्यासोबत आपले सगळे भक्त, अरे छोटं का काम होईना, पण भगवंताच्या सेवेमध्ये भगवंताच्या कार्यामध्ये आपली छोटीशी लाकडा इतकी जरी सेवा असली ना तरी भगवंतापर्यंत ती जाऊन पोचते. बरं नाही आम्हाला फार मोठं काम करता आलं, हरकत नाही. नाही आम्ही फार मोठं काम करू शकत असू, हरकत नाही, पण भगवंताच्या सेवेतलं छोटं जरी, अरे आमच्या भगवंताला काहीही लागत नाही. काही लागतं का? तुम्ही एखाद्या भगवंताच्या सेवेमध्ये जाऊन फक्त भगवंताच्या समोर ज्याच्यावरती भगवान विराजमान असते त्याच्यासमोरची नुसती फरशी जरी पुसली ना तरीही भगवंताला आवडतं. आमच्या सगळ्या भक्तिशास्त्रामध्ये श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम, भगवंताची सेवा करा. सख्यम, अरे नाही दास्य करता आलं भगवंताचे मित्र व्हा. सख्यम आत्मनिवेदनम, आपल्या देशामध्ये भगवंतासोबत कशाही पद्धतीनं आम्हाला नातं जोडण्यासाठी म्हणून भगवंतांनी मार्ग खुले ठेवलेले. तुम्हाला कसा देव हवाय फक्त बोलायचं. दोन हाताचा हवाय, चार हाताचा हवाय, आठ हाताचा हवाय, हे हजार हाताचा हवाय, सगळ्या पद्धतीचे देव आपल्याकडे. कारण आमच्या संपूर्ण संस्कृतीमध्ये ती संकीर्णता नाहीच आहे. संकीर्णता आहे ती नंतरच्या आलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातनं पसरली, पण भारतीय परंपरेमध्ये संकीर्णता नाही. अरे शिकागोच्या त्या भाषणामध्ये विवेकानंदांनी सगळ्या जगाला उरडून काय सांगितलं, रुची नाम वैचित्र्या ऋजुकुटील नाना पथदुषाम. विवेकानंद तिथं हे सांगतात अरे तुम्ही कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही मार्गाने कुठल्याही देवाची कशाही पद्धतीनं तुम्ही पूजा केली शेवटी ज्या पद्ध आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारा केशवम प्रतिगच्छती. तुम्ही कशाही पद्धतीनं पूजा केली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या नद्यांचं पाणी सगळीकडून जरी वाहत असलं तरी शेवटी सागराला जाऊन मिळतं तशाच पद्धतीनं जगातले सगळे उपासना पंथ जगातल्या सगळ्या देवपूजा जगातल्या सगळ्या पद्धतीच्या साधना या शेवटी जाऊन एकाच भगवंताच्या चरणाशी लीन होतात. जगाला हे सांगणारे पहिले विवेकानंद आहेत.
अरे विवेकानंदांच्या गुरुंनी म्हणजे रामकृष्ण परमहंसांनी सगळ्या धर्मांच्या सगळ्या साधना करून हे सिद्ध करून दाखवले की शेवटी सगळ्या साधना एकाच जागी येऊन पोचतात, ते म्हणजे भगवंताच्या चरणाशी। त्यांनी मुस्लिमान पद्धतीची ही साधना करून बघितली, त्यांनी ख्रिश्चनांच्या पद्धतीचीही साधना करून बघितली, त्यांनी जैनांच्या पद्धतीचीही साधना करून बघितली। भारतीय अध्यात्मशास्त्र इतकं प्रगल्भ आहे, इतकं व्यापक आहे आणि इतकं सखोल आहे भगवंताच्या कृपेमुळे सगळ्या संप्रदायातल्या सगळ्या संतांचं दर्शन करायचं भाग्य मला मिळतं। भारतीय संत सभेच्या मार्फत आम्ही हेही एक काम करतो, या देशामध्ये निर्माण झालेले जेवढे काही धर्म मत पंथ संप्रदाय आहेत त्या सगळ्या संप्रदायांचं संतांचं एक संघटन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। कारण समाजाचं संघटन ही नंतरची गोष्ट असते, पण समाजाची श्रद्धा ज्या महापुरुषांवरती असते ज्या संतांवरती असते त्या संतांचं संघटन करणं ही आम्हाला आवश्यक वाटतं। त्यांच्याशी जितक्या जितक्या आम्ही गप्पा मारतो ना, दिगंबर जैन मुनी असू दे किंवा बौद्ध भिक्खू असू दे, त्या सगळ्यांशी गप्पा मारताना आम्हाला एकच गोष्ट लक्षात येते, अरे हे काही वेगळे सांगतच नाही आहेत, थोडा काहीतरी इकडं तिकडं डावं उजवं करून शेवटी ती सगळ्या साधना पद्धती एकच गोष्टीवरती येऊन थांबतात। कारण तुम्ही जितकी जितकी हे बघा अध्यात्माच्या जितका जितका तुम्ही खोलामध्ये जाल ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी अद्वैताच्या रूपामध्ये दिसायला लागतील। भेद आमच्या दृष्टीमध्ये असतो, भेद आमच्या मस्तिष्कामध्ये असतो, आणि त्या दृष्टीनी त्या मस्तिष्कानी जे कलुषित झालेलं असतं त्याच्यामुळे आम्हाला सगळीकडं भेदात्मक गोष्टी दिसायला लागतात। म्हणून ज्या पद्धतीनं भागवताची कथा असते आणि ज्या पद्धतीनं आपण सत्यनारायण करतो तसं कधीतरी बुद्ध नारायणाची कथा आणि बुद्ध नारायण करायलाही काही हरकत नसतो। या सगळ्या गोष्टींनी समाजाचं एक पद्धतीनं आत्मिक समन्वय होतं। आज जग सगळ्या भारताला या आत्मिक समन्वयाची आवश्यकता आहे। भौतिक समन्वय होतो का? अरे कायद्यानुसार सुद्धा करता येतो, पण भौतिक समन्वय हा स्थायी नसतो, आत्मिक समन्वय हा स्थायी असतो। ज्यावेळेस तुम्ही आत्माच्या अनुषंगाने एकमेकांशी जोडले जाता त्यावेळेस तुमच्या अंतरंगातला तो समन्वय एकत्रित झाला, किंवा कुठलेही लोक कशाही पद्धतीचे याव कितीही मोठे षडयंत्र करो पण तुमची वीण त्याला उसवता येत नाही। म्हणून त्यासाठी एकत्रित येत चला, सगळ्यांना सोबत येऊन घेत चला, एकत्रित बसत चला, भगवंताचं नाव घेत संकीर्तन करत चला। भगवंतांनी या सगळ्या गोष्टी गीतेपासून महाभारतापासून भागवतापासून सगळीकडे अगदी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत। भगवंतांनी गिरिराजाच्या खाली सगळ्यांना हे केलं, 7 दिवसापर्यंत इंद्रदेवांची वृष्टी चालू होती। सगळ्यांना चिंता वाटत होती की या एवढ्या पावसामध्ये आता काही आपलं गोकुळ राहत नाही, पुन्हा एकदा कशा पद्धतीनं आपला संसार उभा करावा याच्या विवंचनेमध्ये सगळे होते। आणि 7 दिवसानंतर सगळ्या मेघांचं पाणी संपलं, सूर्य उजाडला, सूर्य उजाडल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा देवांनी सगळ्यांना बाहेर जाण्यासाठी सांगितलं, त्यानंतर गोवर्धनाला आपल्या स्वस्थानी ठेवलं, सगळ्यांना गोवर्धनाला नमस्कार करायला सांगितला, आणि नमस्कार केल्यानंतर भगवंतांनी पेंद्याला म्हटलं, अरे पेंद्या जरा जा रे गोकुळामध्ये, जरा जाऊन ये बरं, किती नुकसान झालं जरा बघून ये। पेंद्या त्याच्यासोबत अजून दोघा तिघांना घेऊन गेला आणि धावत पळत आला, कृष्णा कृष्णा।
भगवंतांनी म्हटलं अरे काय झालं, अरे काय सांगू कृष्णा तुला, अरे गोकुळामध्ये, अरे घर तर जाऊ दे पण गोकुळातल्या झाडाचं एखादं पान सुद्धा पडलेलं नाही आहे, आपलं गोकुळ कृष्णा जसं होतं पूर्वी तसंच आहे बरं। सगळ्यांना आश्चर्य वाटलं, सगळेजण धावत पळत गेले, सगळं गोकुळ चांगलं होतं, सगळ्यांनी भगवंताचा जय जयकार केला, गोपाल कृष्ण भगवान की जय। यशोदा माता भगवंताच्या जवळ आली, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, यशोदा मातेनं एकदम भगवंताचे दोन्ही हात घेतले, भगवंताला विचारलं अरे काना एवढा मोठा पर्वत तू एवढीशा हातानी कस काय उचललास रे। भगवंतानी अगदी मुश्किलपणे सांगितलं आई म्हणूनच न मी रोज रोज सगळ्यांकडे जाऊन न लोणी खात होतो बरं, कारण मला माहीत होतं की पुढे मला मोठा पर्वत उचलायचा आहे, आता माझ्या लोणी खाण्यावरती तू बंदी नाही ना आणणार। ती कडकडून यशोदा मातेनं भगवंताला मिठी मारली। एवढ्या सगळ्या घटनेनंतर सुद्धा भगवंताचा मिश्किलपणा किती आहे बघा, भगवान सातत्याने हसनमुख आहेत। अरे गीतेच्या आरंभी जरा भगवंताचा जागी आपण असतो तर विचार करून बघा बरं, अरे दोन्ही सेना एकमेकांच्या समोर उभ्या आहेत आणि ज्याच्यावरती सगळ्यात जास्त मदार आहे तो अर्जुन एकदम गलित गात्र होऊन त्याने गांडीव टाकून दिले, अरे आपल्या जागी जर कोणी असतो तर डिप्रेशन येऊन डिप्रेशनच्या गोळ्या खाऊन जाऊन झोपला असता, किती टेन्शन यायला हवं। दोन रणांगणाच्या मध्ये दोन सेनेच्या मध्ये हे सगळं चालू आहे, पण अशा वेळेस गीताकार वर्णन करतात प्रहसन्निव भारत, भगवान तिथेही हसतायत। भगवंताचं चरित्र नुसतं ऐकू नका, भगवंताचा स्वभाव सुद्धा जाणून घ्या, सातत्याने काहीही झालं तरी भगवान आनंदी आहेत, भगवान प्रसन्न आहेत। तुमची प्रसन्नता ही सुद्धा समाजाची फार चांगल्या पद्धतीची सेवा होऊ शकते, लक्षात ठेवा। सातत्याने एरंडेल पिल्यासारखं रोज रोज तोंड करून बसण्याची काही आवश्यकता नाही। आमचं अध्यात्म हे गंभीर अध्यात्म नाही आहे, चिदानंद रूपहा शिवोहम शिवोहम, अरे आनंदामध्ये रमून त्या शिवाची आराधना करण्यासाठी आमच्या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्य, अरे काय गरज आहे, छान पद्धतीनं हसावं, भगवंताचं छान पद्धतीनं नाव घ्यावं, काही गरज नाही आहे। तुम्ही जितकं जितकं हसत राहाल, जितकं जितकं तुम्ही प्रसन्न राहत राहाल, तितकं तुम्ही स्वस्थ राहाल। तेवढ्यात काय झालं, भगवान सगळे आपल्या मित्रमंडळींसोबत बोलत बसले, सगळे गोपसुद्धा फार बरं झालं बाबा, काही नुकसान नाही झालं, फार बरं झालं बाबा काही नुकसान झालं नाही, सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं एवढं झालं पण नुकसान नाही झालं, फार देवाची आपल्यावरती कृपा झाली। तेवढ्यात पेंद्या आपलं आभाळाकडे बघतोय, भगवंताने विचारलं पेंद्या काय रे बघतोयस, पेंद्याने म्हटलं बघतोय तो इंद्र कुठं तोंड लपून बसला आहे तो, हं आमच्याच गोकुळाला आमच्या वृंदावनाला नष्ट करायसाठी म्हणून एवढं मोठा पाऊस पाडतो काय, आता बघ कृष्णा कसा तोंड लपवून बसला आहे। आणि खरंच तसं झालं, इंद्राने ज्यावेळेस बघितलं इंद्र एकदम भेदरला आणि इंद्र भगवंताला शरण आला, विशुद्ध सत्वम तव धाम शांतम तपोमयम ध्वस्त रजस्तमस्कम मायामयोयम गुणसंप्रवाहो न विद्यते ते ग्रहणानुबंधः कुतोनु तथेत तव ईश तत्

तई खल निग्रहाय। इंद्राचा सगळ्याचा सगळा अहंकार गळून पडला। इंद्र आले, आल्याबरोबर त्यांनी आपल्या मस्तकावरचा आपला मुकुट भगवंताच्या चरणाशी ठेवला, भगवंताची माफी मागितली। शुकाचार्य वर्णन करतात, राजन, इंद्राने आपल्या कृत्याची माफी मागितली। याच इंद्रांनी काही वेळापूर्वी भगवंताला नाही नाही त्या शिव्या दिल्या, अमूढम वाचालम अशा पद्धतीच्या कितीतरी शिव्या भगवंताला दिल्या, पण एवढं सगळं देऊनसुद्धा भगवंतांनी इंद्रदेवाला काहीही बोलले नाही। फक्त भगवंतांनी म्हटलं, इंद्रदेवा तुमचं हे वागणं बरोबर नाही, तुम्हाला कर्तव्याच्या याच्यावरती ठेवल्यानंतर तुम्ही या सगळ्या लोकांकडनं अशा पद्धतीच्या गोष्टीची अपेक्षा करता का? म्हणे तुमचं ते कर्तव्य होतं आणि तुम्ही ते कर्तव्य अहंकाराच्या रूपामध्ये जाऊन करत होतात, त्यामुळे तुम्हाला ही समज देण्याची फार आवश्यकता मला वाटली। भगवंतांनी इंद्रदेवाचा काहीही अपमान केला नाही, कारण प्रत्येकाचा आपला एक स्तर असतो। इंद्राने आपला स्तर दाखवून दिला, भगवंतांनी आपला स्तर दाखवून दिला। म्हणून माणसांनी आपल्या स्तरावरती, कुत्रा माणसाला चावला म्हणून माणसांनी सुद्धा कुत्र्याला चावायचं नसतं। मूर्खांनी आपल्याला काही गोष्टी बोलल्या म्हणून आपणही त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्याशी तशाच भाषेमध्ये बोलायचं नसतं। आपणही आपला स्तर ठेवावा। भगवंतांनी इथे फार एक चांगलं सूत्र दिलं बरं का, चांगला नेता कोण? जो आपल्या खालच्या लोकांना त्याचा सन्मान त्यांच्या योग्यते पद्धतीनं देईल तो चांगला नेता। भगवंताला इंद्राला दोन झापडा लागवता आल्या नसत्या, नाही नाही ते बोलता आलं नसतं, पण भगवंतांना माहिती आहे इंद्र हे देव आहेत, एका विभागाचे प्रमुख आहेत, आणि त्यांच्या ज्युनियरसमोर त्यांचा अपमान करणं हे बरोबर नाही आहे। अरे भगवंताच्या जीवनातनं तुम्ही वाटेल त्या गोष्टी शिकू शकता बरं, तुम्ही मानसशास्त्रापासून मॅनेजमेंटपर्यंत सगळ्या गोष्टी शिकू शकता। भगवान ऑलराऊंडर आहे। हां, एखादी समस्या तुमच्या आयुष्यात आली, उत्तर पाहिजे असेल दोनच व्यक्तींकडे बघावं, एक म्हणजे भगवान श्रीरामांकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णांकडे। मर्यादेमध्ये कसं राहावं हे प्रभू रामचंद्रांकडनं शिकावं, पण मर्यादेमध्ये कसं ठेवावं हे प्रभू श्रीकृष्णांकडनं शिकावं। भगवंतांनी संशोधन केलं, इंद्रदेव स्वर्गामध्ये गेले। शुकाचार्य वर्णन करतात, राजन,

जलमाविशत। एकदा नंद बाबांनी एकादशीचं व्रत धारण केलेलं होतं, द्वादशीच्या दिवशी त्याचं पारण करायचं म्हणून ज्या वेळेस अगदी स्नानाची वेळ नसताना ते यमुनेवरती गेले। प्रत्येक गोष्टीची आपल्याकडे एक वेळ ठरलेली आहे, झोपण्याची जशी वेळ आहे तशी उठण्याची पण वेळ आहे। पण अयोग्य वेळी यमुनेमध्ये जाऊन स्नान केल्यामुळे वरुणाच्या दूतांनी नंदबाबांना वरुण लोकामध्ये पकडून नेलं। भगवंताला कळल्याबरोबर भगवान वरुण लोकामध्ये गेले। वरुणाला कळलं की ज्यांना आपल्या सेवकांनी बांधून आणलं आहे ते भगवान श्रीकृष्णांचे पिता आहे। वरुण घाबरले, गयावया करत भगवंताकडे ते आले, भगवंताची क्षमा मागितली, नंदबाबांचा छान पद्धतीनं सन्मान केला, दोघांना पृथ्वीतलावरती आणून सोडलं। आल्याच्या नंतर नंदबाबांनी सगळ्या लोकांना सांगायला सुरुवात केली, अरे माहीत आहे का आपल्या कानाचा केवढा मोठा वट आहे, अरे काय आपल्या कानाची पूजा केली, अरे केवढं त्याचा मान आहे। एक लक्षात ठेवा बरं का, बापाला आपलं पोराचं यश सांगण्यात जे सुख मिळतं ना तसं सुख जगामध्ये कधी मिळत नाही। आयुर्वेदातला एक फार चांगला सिद्धांत आहे, एखादा जर बाप जर आजारी असेल आणि तो जर सुधरत नसेल तर आयुर्वेद काय म्हणतं माहिती का, त्याच्या पोरानी काहीतरी यश मिळवावं। पोराचं यश हे बापाचं रसायन ठरतं, पोराचं यश हे बापाचं रसायन ठरतं। आणि अभिमानाने नंद सगळ्या लोकांना सांगतायत, सगळ्या मित्रांना सांगतायत की अशी कृष्णाची पूजा वरुणाने केली, माझा असा सन्मान त्यांनी केला, अरे काय वरुण आपल्या कानाच्या पाया पडत होते। सगळे मित्र हे सगळं ऐकलं आणि नंतर एकदम कानाकडे गेले, काय रे काना, नंद बाबा सांगत होते तू म्हणे वरुण लोकात जाऊन आलास। कृष्णाने म्हटलं, हो रे जरा जाऊन आलो, एक फेरफटका मारून आलो। अच्छा, अरे ते सांगत होते तुझी अशी पूजा झाली, आणि ते म्हणत होते एवढा मोठा महाल आहे असं आहे। काय रे कृष्णा, तू नंदबाबाला वरुण लोकाचं दर्शन करवलं, आम्हाला पण एकदा करव ना, आम्हालाही अशा एखाद्या लोकाचं दर्शन करो। भगवंताला लहान मुलं फार आवडतात आणि त्यातही निरागस्ता आवडते। भगवंतांनी सांगितलं, काय काय बघायचं आहे तुम्हाला, तेवढ्यात पेंदा म्हटलं, अरे काना ते वैकुंठ वैकुंठ काहीतरी म्हणतात, ते दाखवू शकतो का तू आम्हाला। भगवंतांनी म्हटलं, वैकुंठ पाहायचं आहे, सगळ्यांनी म्हटलं हो। भगवंतांनी म्हटलं, बसा सगळे। सगळ्यांना भगवंतांनी बसवलं आणि बसवल्याच्या नंतर एका मिनिटामध्ये भगवंतांनी सगळ्यांना समाधीस्थ करून टाकलं। समाधीमध्ये सगळ्या गोपबालकांनी वैकुंठाचं दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यानंतर भगवंतांनी समाधी उतरवली, काय बघितलं ना वैकुंठ। सगळे लोक म्हणतायत, सगळे गोप म्हणताय, अरे काना, अरे काय काय ते वैकुंठ, अरे केवढी ती समृद्धी, अरे या डोळ्यांनी कधी दिसणार पण नाही इतकी समृद्धी। एकाने विचारलं, काय रे काना, इथं तर तुला दोन हात असतात, तुला चार चार हात कसं काय होते रे। एकाने विचारलं, सगळे तुझ्यापासून एवढे दूर का उभे राहत होते रे। पेंद्याने विचारलं, हे कृष्णा ते पाय चेपत होती ती नेमकी कोण होती रे। सगळ्या मुलांचा निरागस हा भाव। भगवंतांनी सांगितलं, अरे सोडा रे, आवडलं ना तुम्हाला। भगवंत सगळ्यांनी म्हटलं, वा वा वा, आवडणार नाही का, अरे एवढं चांगलं आहे। भगवंतांनी म्हटलं, मग जायचं का तिथं। सगळ्यांनी म्हटलं, नाही बाबा। भगवंतांनी म्हटलं, का रे, आवडलं ना तुम्हाला, का जायचं नाही। पेंद्या म्हटला, कृष्णा तिथं सगळं आहे पण तिथं आमचा गोवर्धन नाही आहे, तिथं सगळं आहे तिथं आमची यमुना मैया नाही आहे, तिथं सगळं आहेत पण तिथं यशोदा मैया आणि तू नाही आहेस। तू जरी तिथं असला तरी जसा तू आमच्याजवळ आहे तसा तू तिथं नाही आहेस ना बाबा, तिथं तुझ्यापासून फार लांब उभं राहावं लागतं। इथं तू आमच्यासोबत असलास ना की तुझ्यासोबत खेळता येतं। पेंद्याने म्हटलं, कधी कधी तर तुला आम्हाला मारता पण येतं। हा निरागस भाव आहे ना, हा भगवंताला फार आवडतो बरं।
आयुष्यात किती मोठे व्हा, पण आपल्या अंतरंगातलं त्या भगवंतासाठी असलेलं निरागसपण जपा. काय सुंदर आमच्या संतांनी सांगितलं, मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा. शुकाचार्य वर्णन करतात, राजन वृंदावनाचा महिमा अपार, गोकुळचा महिमा अपार. कथा पुढे सरकते. शुकाचार्य वर्णन करतात, भगवा न पिता रात्री शरदोत्पुल्लमल्लिका वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमाया मुपाश्रितः. शुकाचार्यजी शब्द उपयोग केलाय भगवा नपी, म्हणजे भगवंतालाही वाटलं. काय वाटलं? चिरहरणाच्या प्रसंगी भगवंतानी सगळ्या गोपींना वचन दिलेलं होतं की तुमची इच्छा मी पूर्ण करणार. आणि शरद ऋतू आता आला, कुजागिरी पौर्णिमेची ती रात्र, आणि भगवंतालाही वाटलं. नुसतं जीवाला वाटून काही होत नाही, भगवंतालासुद्धा वाटलं पाहिजे. ज्या दिवशी भगवंताची कृपा होईल किंवा ज्या दिवशी भगवंताला वाटेल की आता याला मला दर्शन द्यायचं आहे, त्या दिवशी आपल्यावरती कृपा होऊन भगवंताचं दर्शन. माणसाचं पुरुषार्थ हे एक टोक आहे, पण त्या पुरुषार्थाला परिपूर्णतेमध्ये बदलण्यासाठी भगवंताची कृपा आवश्यक असते. भगवंतांनी विचार केला आणि भगवंतांनी आपल्या मुरलीचा सूर छेडला. वनामध्ये बसून भगवान आपल्या मुरलीचा सूर छेडतायत आणि त्या सुरानी इतकं वातावरण प्रभावित करून टाकलं. शुकाचार्य वर्णन करतात, राजन दुहंत्यो पिययुः कश्चित् दोहं हित्वा समुत्सुकाः पयोधिश्रित्य सय्याव मनोत्वास्या परायययुः. रासाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट होणं फार आवश्यक आहे. इथं भगवंताला नामाभिधान आहे भगवान अपी. रास ही आजकालची ही पोरं टोरं जी गाण्यांमध्ये रासाचं विडंबन करतात ना, तशी काही कुठली कामलीला ही नाही आहे, लक्षात घ्या. रास हे एक फार मोठं समाधीचं विज्ञान, आणि तो रास रचण्याचा अधिकार कोणाला आहे याच्या बाबतीमध्ये आपल्या शास्त्रकारांनी ज्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, भगवंताचं जे काही वर्णन करून ठेवलं आहे, त्या क्षमता जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही रास रचू शकता. सहा लक्षणं सांगितलेत भगवान. आमच्या देशामध्ये प्रत्येक शब्दाचा एवढा छान अर्थ आणि त्याचं विश्लेषण करून ठेवण्यात आलं आहे. संस्कृतामध्ये प्रत्येक शब्दाची आपली एक व्याख्या आहे, भगवंताचीसुद्धा आपली एक व्याख्या आहे. संस्कृत भाषा ही जगातली सर्वोच्च भाषा आहे, लक्षात ठेवा. सगळ्या भाषांची ती जननी तर आहेच आहे. भाग्यवान असू आपण की आपल्या नातवांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधीतरी संस्कृत शिकण्याचा स्पर्श आपण त्यांना करू. आमच्या देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण बनवून टाकण्यात आलं, ही सगळं वातावरण इंग्रज आलेलं करून टाकतं. इंग्रजी शिकलो नाही ही काहीतरी मोठं पातकच आमच्याकडनं घडलं असं होतं. जेवढी वैज्ञानिक भाषा अर्थावाही आणि शब्दावाही जितकी संस्कृत आहे तितकी जगातली कुठलीही भाषा नाही, लक्षात घ्या. नुसत्या एका पाण्याला संस्कृतमध्ये 15 शब्द आहेत, नुसत्या एका पत्नी हिला संस्कृतमध्ये 11 जास्त शब्द आहे. भाषाचं सौंदर्य किंवा भाषाचं श्रेष्ठत्व कशावरती ठेवावं,
ती भाषा किती शब्द प्रसवी आहे याच्यावरती ती शब्द तिचं वैभव ठरतं. जगामध्ये यासाठी म्हणून सगळ्यात उत्तम भाषा ही संस्कृत आहे आणि सगळ्यात भिकार भाषा ही इंग्रजी आहे. म्हणजे कुठलंही व्याकरणाचे नियम इंग्रजीला नाहीतच, अर्थाचे नियम इंग्रजीला नाहीतच. आमचं देशाचं आमचं मूलभूत शिक्षण जोपर्यंत मातृभाषेमधनं मिळत नाही तोपर्यंत बुद्धीची कवाडंसुद्धा खुलत नाही. अभ्यास तर फार लांबची गोष्ट राहिली. 75 वर्षापर्यंत आमच्या देशामध्ये हा मूर्खपणा चालत राहिला पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण. शिक्षणालासुद्धा आता आजचे दिन आले आहेत. आता सगळं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतनंच द्यायचं न्यू एज्युकेशन पॉलिसीनी कायदा करून टाकला. सांगण्याचा मुद्दा काय आहे, आमच्या देशातल्या प्रत्येक संज्ञेला संस्कृत भाषेने इतकं समृद्ध करून टाकलेलं आहे की भाग्यवान असू तर संस्कृतच्या शिक्षणाकडे आपण वळू. इथे शब्द वापरण्यात आला आहे भगवान. कोण भगवान? भगवान कोणाला म्हणावं ज्याची पंचमहाभूतावरती सत्ता आहे. 5000 वर्ष झाली तरीही आमच्या देशामध्ये 1700 श्लोकांचं ते गीतेचं पुस्तक रोज नवनवीन काही ना काहीतरी देत आहे. रोज आमच्या सगळ्या आचार्यांनी त्या याच्यावरती भाष्य केली, सगळ्या आचार्यांनी. तरीही टिळकांपासून आजपर्यंत काय म्हणतात पावसचे स्वरूपानंदांपर्यंत प्रत्येकाला गीतेतनं नवं काहीतरी मिळालं. नवं अजूनही मिळतं. अमेरिकेच्या प्रवासामध्ये एकदा जगातला सर्वोच्च ग्रंथ कुठला आहे याच्याबद्दलची डिबेट चालू होती. विवेकानंदांची गोष्ट आली. विवेकानंदांनी सांगितलं माझ्या दृष्टीने जगातला सर्वोच्च ग्रंथ भगवद्गीता आहे. आता तिथंसुद्धा टवाळके करणारी माणसं होते. त्यांनी सांगितलं काय तुमचा ग्रंथ एवढूसा, बघा त्या पुस्तकांच्या सगळ्यात खाली गेलेला आहे तो. विवेकानंदांनी ते पुस्तक काढलं, सगळे धर्मग्रंथ धडाधडा पडले. विवेकानंद

तिसरी गोष्ट सांगतात, ज्याच्याकडनं कधीही धर्माचा एकही नियम मोडला जात नाही तो भगवान. एकही नियम मोडता कामा नये. जे धर्माने सांगितलं तेच तशाच पद्धतीनं आचरण. भगवान श्रीकृष्णांचं, भगवान श्रीरामांचं सगळं जीवन अशा पद्धतीचं आहे. ज्याचं यश सातत्याने वाढत जातो, ज्याच्या यशाला कुठेही कधी खंड नाही, तो भगवान. चौथं लक्षण. पाचवं लक्षण, ज्याचं सौंदर्य कधीही ह्रासमान होत नाही. 25 वर्षाचा झाला आणि 50 वर्षाचा म्हातारा दिसायला लागला असं नाही. भगवंताच्या निजधाम गमनाच्या वेळेस भगवंताचं वय किती होतं, किती असेल? भगवंताच्या निजधाम गमनाच्या वेळेस भगवंताचं वय 136 वर्ष होतं. पण भगवान दिसतात कसे, भागवतकार सांगतात भगवान दिसतात कसे, अगदी 16 वर्षाच्या मुलासारखे दिसतात. आणि सहावा त्याचा निकष आहे, ज्याचं वैराग्य अखंड आणि अक्षुण्ण आहे तो भगवान. या 6 कसोट्या ज्याला लागतात पुरेपूर, तो भगवान होण्याच्या योग्यतेचा असतो. आणि या 6 कसोट्या ज्यांनी पुरेपूर पास केल्या आहेत त्यालाच रास करण्याचा अधिकार मिळतो. आणि उठलं आणि काहीतरी टिपऱ्या खेळत राहिलेत आणि अमुक केलं तमुक केलं, याला रास म्हणत नाही. सुखाचार्य वर्णन करतात, भगवंताला वाटलं की आता ती वेळ झाली आहे ज्यावेळेस आपण रासाचा आरंभ करावा. आणि भगवंतांनी मुरलीचा सूर छेडला. सुखाचार्य वर्णन करतात, तांबार्यमाणा पतिभे पितृभिर्बंधुभे गोविंदा परुतात्मानो न निवर्तंत मोहिताः. जशी भगवंतानी मुरली छेडली तशी एकदम, सुखाचार्य वर्णन करतात, राजन सगळ्या गोकुळातल्या सगळ्या गोपींचे कान एकदम टवकारले. प्रत्येक गोपी आपापले एक एक काम करत होती. भगवंताचा मुरलीचा सूर कानावर पडला. सुखाचार्य वर्णन करतात, राजन सगळ्याच्या सगळ्या गोपी अगदी वेट लागल्या सारख्या धावत सुटल्या. कुणी स्वयंपाक करते, भगवंताच्या मुरलीचा सूर आला, स्वयंपाक सोडून निघाली. कुणी आपल्या एका डोळ्यामध्ये काजळ घातलंय, सूर कानावर पडला, एकाच डोळ्यामध्ये काजळ घालून ती निघाली. कुणी आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करतीये, ऐकू आला ती तशीच निघाली. सगळ्या गोकुळातनं वृंदावनातनं थवेच्या थवे राजन वनाकडे जाताना निघू लागले. सुखाचार्य वर्णन करतात, राजन प्रत्येक गोपीला आपण कुठे जातो आहोत, काय जातो आहोत, याचं भानच राहिलं नाही. सुखाचार्य म्हणतात, राजन अरे गोपींची ह्या अवस्था बघून तुझ्या मनामध्ये असं वाटू शकतं की यांना वेड बीड लागलं तर काय. खरंय राजन, यांना वेडच लाग रे, पण यांचं वेड ना राजन हे सामान्य वेडासारखं नव्हतं. अरे साक्षात ब्रह्मानंद ज्यांना प्राप्त झाला ते त्यानंतरचं जे वेड असतं ते हे वेड असतं. यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये काही किंतु येता कामा नाही बरं. अरे साध्या एखाद्या बुद्धीमध्ये विकृती येऊन एखाद्याला जर वेड लागलं तर त्याचासुद्धा आपण सहानुभूतीनं विचार करतो. भगवंताची भक्ती अंतरंगात आल्यानंतर ज्यांचा देहाध्यास पूर्ण नष्ट झाला आणि त्या देहाध्यासामध्ये त्यांच्याकडनं असं काहीतरी कृत्य घडलं तर आपण त्यांचा विचार किती श्रद्धेने करायला हवा. सगळ्या गोपी निघाल्या. भगवंताचं नाम संकीर्तन करत करत निघा. तमेव परमात्मानं जारबुद्ध्यापि संगताः जहुर्गुणमयं देहं सत्य प्रक्षिणवंदनाः स्वा

करवाणी वहा। राजाने विचारलं, गुरुदेव अहो हे करत असताना, वनाकडे जात असताना या सगळ्या गोपी कोणी यांना अडवलं नाही का? सुखाचार्य वर्णन करतात, राजन अरे बऱ्याच जणांनी अडवलं रे, पण ज्या ज्या गोपींना तिथं अडवण्यात आलं ना त्या त्या गोपींनी स्वतःचे प्राण तिथं त्यागून सूक्ष्म देहानी त्या भगवंताजवळ जाऊन पोचल्या। सगळ्या गोपी आपला मोठमोठा समूह करून वनामध्ये भगवंताच्या जवळ येऊन पोचतात। भगवंतांनी स्वागत केलं।

कारणम स्वागतम वो महाभागा, भगवंतांनी गोपींसाठी शब्द वापरले महाभाग। अरे भाग्यवान आहात तुम्ही, कोण असतो भाग्यवान? अरे आमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाची भाग्याची आपापली एक एक कसोटी असते। कुणाला वाटतं ज्याच्याकडे गाडी बंगला आहे तो भाग्यवान, कुणाला वाटतं ज्याच्याकडे बँक बॅलन्स चांगलं आहे तो भाग्यवान, कुणाला वाटतं ज्याच्याकडे भरलं पुरलं घर आहे तो भाग्यवान, कुणाला वाटतं जो सत्तेच्या पदावरती आहे तो भाग्यवान। कोण असतो भाग्यवान? प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते, आमच्या संतांची व्याख्या मात्र वेगळी आहे। संतांना जर तुम्ही जाऊन सांगितलं ना की अहो आमच्या शेठजीकडे इतकं इतकं धन आहे, इतकं इतके पैसे आहेत, आमचे सगळे संत विचारतील ठीक आहे तुमच्या शेठजीकडे पैसे आहेत पण आम्हाला सांगा तुमच्या शेठजींनी कधी काही सत्संग केला आहे का, तुमच्या शेठजींनी कधी काही दान दिलं आहे का, तुमच्या शेठजींनी कधी काही देवाला जाऊन देवाला काही अर्पित केलं आहे का, अहो तुमचे शेठजी कधी एका जागी बसून भगवंताचं भजन करतात का, अहो आमच्या शेठजींना एवढं सगळं करायला कुठला वेळ आहे? मग संत म्हणतात त्या करणफुट्याचं नाव आम्हाला कशाला सांगतो। संतांच्या दृष्टिकोनातनं भाग्यवान हे नाही। शंकराचार्य फाय गोड वर्णन करतात, कौपीनवंत खलु भाग्यवंत। अरे आयुष्यामध्ये कौपीन आहे, रोज जाऊन भिक्षेचं अन्न खातोय, लोकांच्या दृष्टिकोनातनं त्याच्याजवळ साधन सामुग्री काही नाही आहे। कौपीनवंत खलु भाग्यवंत, काही नाही बाकी साहित्य पण अंतरंगामध्ये भगवंताचं प्रेम आहे, अंतरंगामध्ये भगवंताची भक्ती आहे आणि त्या भगवंताच्या भक्तीवरती फक्त आणि फक्त भगवंताची सेवा करण्यात जो रमला आहे त्याला भाग्यवान आमच्या संतांनी म्हटलंय। हे भाग्य भगवंताच्या भक्तीनी जे उजळून निघतं ते उजळलेलं भाग्य आमच्या आयुष्यात यावं ही संतांची अपेक्षा आहे। आणि श्रीकृष्णांनी सांगितलं स्वागतम भाग्यवान आहात तुम्ही, वा वा वा वा, एवढ्या चांगल्या चांद्र्या रात्री कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्ही आलात, और तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सोडलं कसं? भगवान पण बघा कसे नटखट आहेत, त्यांनाच विचारतात तुमच्या घरच्यांनी तुम्हाला सोडलं कसं, अच्छा एवढ्या रात्री तुम्ही आलात कशासाठी आलात? हां हां हां, आज पौर्णिमेची रात्र आहे ना, या सगळ्या चंद्र चांदण्या बघण्यासाठी तुम्ही आलात? अरे वा वा वा वा, बघितलं आता जा बरं, भगवानही बघा असे पहिल्यांदा मुरलीचा सूर छेडून सगळ्यांना बोलवलं आणि आता म्हणतात बघितलं ना सगळं बघितलं, अगं जाग जा। रजस्या नामयं कच्चित ब्रूता गमन कारणम, ज्या कारणासाठी तुम्ही आलात ते कारण आता झालं ना, जा जा बरं, घरी तुमचे पतिदेव वाट बघत असतील, सुना वाट बघत असतील। भगवंतांनी सांगितलं अगे तुम्ही सगळ्या सखींनो गृहस्थाश्रमी आहात, गृहस्थाश्रमाचा मोठं सगळ्यात मोठं कर्तव्य काय असतं? आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करणं, आपल्या पतींची सेवा करणं, आपल्या मुलाबाळांवरती लक्ष ठेवणं, आणि रात्रीच्या वेळेस असं येणं बरोबर नाही बरं, जा जा जा जा, आपली धर्म कार्य करा, आपले कर्तव्य करा। भगवान पण फार नटखट आहे, भगवान असं बोलतायत, आगता युपपन्नम वहा प्रियते मयी जंत वहा, सगळे वाट बघत असतील तुमचे, तुमचे प्रियजन सगळे वाट बघत असतील, जा। तेवढा पावे तो सगळ्या गोपी कृष्णाचं ऐकून घेत आहे। शुकाचार्य वर्णन करतात, राजन भगवान हे सगळं बोलतायत आणि सगळ्या गोपींच्या डोळ्यातनं घळाघळा आसवांच्या धाऱ्या वाहत आहेत।

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत भागवत पुराण. कथाकार होते परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांचे शिष्य भागवतकार श्री शंतनु रिठे महाराज. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, अक्षय्य तृतीयेपासून सुरू झालेल्या श्रीमद भागवत कथेच्या संपूर्ण मालिकेला ज्यांनी स्मरणार्थ प्रायोजकत्व दिले आहे त्यांची नावं अशी: श्री मोहन गावडे, धारवाड, कर्नाटक, यांनी आपले वडील स्वर्गीय श्री शांताराम गोपाळ गावडे यांच्या स्मरणार्थ श्रीमद भागवत कथेच्या संपूर्ण मालिकेसाठी देणगी प्रायोजकत्व दिले आहे. श्री एकनाथ बाबू जोशी, वेताळ बांबर्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी आणि आपल्या आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ भागवत कथेची संपूर्ण मालिका प्रायोजित केली आहे.

श्रीमद भागवत कथेचा आजचा भाग ठाणे इथल्या श्रीमती वसुधा सुवर्ण पाटकी यांनी आपले मेहुणे कैलासवासी देवीदास यशवंत सांगवीकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भक्ती, ज्ञान, वैराग्य तसंच सदाचार आणि जीवनदर्शन यांनी परिपूर्ण अंतःकरण शुद्धी करणाऱ्या भागवत पुराणाची मालिका प्रसारित होत आहे. भगवत प्राप्तीसाठी भक्तियोगाचं सहज साध्य साधन असणारा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका. सुप्रसिद्ध भागवतकार हरिभक्तीपरायण श्री शंतनू रेठे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भागवत कथा ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. भागवत कथेच्या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग मालकंस.

out and go catch you.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग मालकंस. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भक्ती, ज्ञान, वैराग्य तसंच सदाचार आणि जीवनदर्शन यांनी परिपूर्ण अंतःकरण शुद्धी करणाऱ्या भागवत पुराणाची मालिका प्रसारित होत आहे. भगवत प्राप्तीसाठी भक्तियोगाचं सहज साध्य साधन असणारा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका. सुप्रसिद्ध भागवतकार हरिभक्तीपरायण श्री शंतनू रिठे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून भागवत कथा ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. भागवत कथेच्या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे वीरधवल करंगुटकर यांचं आणि स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडियो वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा।

श्रोते हो, संत सावता महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे पल्लवी कर्वे आणि सहकारी यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि राजेश दातार.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत श्री विष्णू पुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.
2: इथे एक वेगळ्याच गीतेचा जन्म आहे, यमगीता. पराशरांना एकाने विचारलंय, का म्हणलं आम्ही यमगीता नावाची एक गीता आहे असं ऐकतो. बऱ्याच गीता आहेत बरं. गीता किती प्रकारच्या आहेत? दासबोधाच्या प्रस्तावनेतच आहे पहिल्या अध्यायात की एवढ्या सगळ्या गीता मी वाचल्या आहेत असं समर्थ सांगतात. आता एवढ्या गीता मुळात आहेत हे आम्हाला माहीत नाही. एकच भगवद्गीता माहिती आहे, तीही नीट माहीत नाही. असो, आणि यमगीता, यमगीता म्हणजे काय आहे? खरंच यमानी सांगितलेली गीता असंच त्याचा अर्थ आहे. म्हणजे गीता याचा अर्थ उपदेश असंच घ्यायला लागेल. भगवद्गीता म्हणजे भगवंतानी सांगितलेली, मग यमगीता म्हणजे यमानी काही वेळेला कोणासाठी आली हेही नाव येतं. पांडवगीता म्हणजे पांडवांनी सांगितलेली नव्हे, पांडवांना सांगितलेली, याही अर्थी एक पांडवगीता होते. भगवद्गीता फक्त अर्जुनाला सांगितली, पांडवांना मिळून एक वेगळा उपदेश फक्त झालेला आहे. ती पांडवगीता वेगळी आहे. बरंच प्रकरण आहे. यमगीता आहे आणि यामध्ये कोणी कोणाला सांगितली मजा म्हणून ऐका हा. म्हणजे या रचना काळ हा महाभारताच्या नंतरचा आहे या पुराणाचा. कारण इथे पराशर म्हणतात, हा प्रश्न पाच पांडवामधला जो नकुल नावाचा पांडव होता, या नकुल नावाच्या पांडवांनी हा प्रश्न भीष्माचार्यांना विचारला होता आणि भीष्माचार्यांनी त्याला ही यमगीता काय समजावून सांगितली होती, ती मी तुला सांगतो. म्हणजे हा भूतकाळ म्हटलं तर वर्तमान काळ पुढे टाकायला लागेल. आणि मग जवळजवळ भक्तियोगामध्ये जे भक्ताचं वर्णन केलं आहे तेच वर्णन या ठिकाणी यमानी केलं आहे की तो त्याला सांगतोय की या या वर्णनांनी युक्त जो असेल त्याला मी त्रास देत नाही, त्याला विष्णुपदापर्यंतच पोचण्याची सोय असते. मात्र याच्यातले शब्द वेगळे असतील पण अर्थ तोच आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार. आणि इतक्या सगळ्यामध्ये सुद्धा या सगळ्याचं वर्म पुन्हा एकदा पराशर शेवटच्या सूत्रात सांगतात. तो यम सांगतो, तो चांगला असावा, तपस्या करणारा असावा, अमुक असावा, तमुक असावा, तमुक असावा, सदाचारी असावा, परोपकारी असावा, नामी असावा, व्यवहारदक्ष असावा, इत्यादी इत्यादी इत्यादी. पण विष्णुपदासाठी सर्वात महत्त्वाचं निर्मत्सर असावा. 54 नावाचे ऋषी होऊन गेले ज्यांनी 54 प्रास शोधून काढला, त्यांची कथा आलेली आहे. बऱ्याचशा कथा आहेत. म्हणजे तत्कालीन औषधी यामधलं सुद्धा आपलं प्रगतीचं एक मोठं क्षेत्र 54 ऋषींच्या दृष्टीने दिसतं. विष्णू पुराणामध्ये ही कथा खूप थोडक्यात आहे, आणखीन 2 पुराणामध्ये थोडी विस्ताराने आहे. शर्याती नावाचा राजा होऊन गेला. तो वनविहारासाठी आलेला असताना त्याच्याबरोबर त्याची मुलगी पण आली, सुकन्या. तिचं नावच सुकन्या. सुकन्या म्हणजे चांगली कन्या हा आता अर्थ आहेच. ती पण बरोबर होती. तिच्याबरोबर काही मैत्रिणी पण होत्या. मग हे वनविहारामध्ये काही शिकार वगैरे मिळते का म्हणून पाहत असताना या मैत्रिणी वेगळ्या मार्गाने फिरायला म्हणून गेल्या. मध्ये वारुळ दिसलं, मोठंच्या मोठं वारुळ. काय असेल का आतमध्ये, काय कल्पना काय असेल? साधारणतः सापाची नागाची वारुळ असतात ती तशी छोटी असतात. हे म्हणजे एखाद्या वृक्षाच्या निम्म्या उंचीपर्यंत असावं एवढं मोठं वारुळ आहे. कोणीतरी महासर्प असावा आत. नको ग बाई उगाच त्याची खोडी काढायला. तरी मनात आलं बघू तर खरी, काड्या भोसकून बघू आत. तेव्हा अरुळाला छिद्र असतात. ते नेमके चवन ऋषी तपश्चर्याला बसलेले होते. ते वारुळामध्ये त्या छिद्रामध्ये त्यांनी काड्या घातल्यानंतर ते नेमके मला वाटलं प्रसंगानुरूप बॅकग्राऊंड म्युझिक आलं का काय. आणि नेमकं समोरून त्या काड्या घातल्यामुळे त्या डोळ्यात गेल्या, डोळे फुटले आणि त्या काडी बाहेर येताना त्याला रक्त लागलं. मग घाबरल्या, त्या काड्या तशाच टाकून दिल्या आणि ह्याचं निराकरण न करता काही वडिलांना सांगितलंच नाही. त्यांचा संध्याकाळी काय तो वनविहाराचा कार्यक्रम संपला असेल, रात्री सगळे घरी गेले. पण ऋषींना त्रास झाला. ज्याने कोणी त्रास दिला असेल त्याच्याबद्दलच मनामधला असंतोष फक्त संकल्पित झाला खरा, बस शरियतीच्या राज्याची वाताहात लागली. त्याने कुलगुरूंना बोलवलं की अचानक सगळी माणसं माझ्या शहरातली माझ्या राज्यातली हे नियम तोडून का वागायला लागली आहेत, सिग्नल लावायचं आणि तोडून पुढे जायचं हा प्रकार काय. आत्तापर्यंत नव्हतं, म्हणजे पोलीस नसतानाही माणसं छान चालली होती हो, अचानक दोन दिवसात काय झालं. कुलपुरोहितांनी सुद्धा ध्यान लावून सांगितलं, आपल्या परिवाराकडनं कुठल्या तरी ज्ञानवंताचा अवमान झाला किंवा घात झाला. शक्यता एकच, सगळ्यांची चौकशी चालली होती आणि आपल्या सगळ्या राज्याची दुरावस्था बघून त्या मुलीनं मात्र मोठ्या मनाने पटकन कबूल केलं हे माझ्याकडून झालं असावं, कारण अरण्यात गेलो असताना असं असं आम्ही त्या काड्या घालून वारुळात बघितल्या, त्याला रक्त लागलं पण पुढे आम्ही ते बघितलं नाही काय. व सगळेजण गेले, ते वारुळ बाजूला केलं, ते आतमध्ये अंध झालेले चवन ऋषी. त्यांची क्षमा मागितली, क्षमा मागून काम संपणार नव्हतं. या मुलीनं आपल्या पातकाचं प्रायश्चित्त म्हणून आपल्या वडिलांना असं सांगितलं की मी यांची सेवा करण्यासाठी इथेच राहीन, कारण आता ते अंध आहेत. अगं म्हणलं अशीच कशी इशे राहतील, लग्न करून राहीन. हा देहानी जर्जर नेत्रानी अंध, या माझ्या त्यागामुळे माझं राज्य चांगलं चालेल ना, माझ्या वडिलांच्या नगरामधले सगळे लोक सुखात राहतील ना, आणि माझ्या पात चुकीमुळं झालंय ना, मग मी क्षालन करायला काय हरकत आहे. म्हणून मग ती त्या चवन ऋषींपाशी राहिली. ऋषींचं तप चालूच होतं, तिकडे राज्य खूप छान झालं, स्थिरस्थावर झालं. आणि या चवन ऋषींच्याकडे बहुतेक अश्विनी कुमार आपल्याकडचे वैद्य आहेत, धन्वंतरीन ते अश्विनी कुमार, त्यांना बहुतेक माहीत असावं की काहीतरी विशेष औषध शोधण्यासाठी चवन ऋषी तपाला बसलेत, अमुक अमुक काळात त्यांचं तप संपणार आहे. त्या तप संपायचा काळ जो त्यांना माहीत होता त्या अंदाजाने अश्विनी कुमार आले. तो आश्रम बघितला हो, चवन ऋषींचा आश्रम. आत्तापर्यंत इथं वारुळ दिसायला हवं होतं, आता वारुळ नव्हतं, त्या आधीच निघालं होतं. लवकर संपवलं का काय म्हणले तपयाने. आणि एवढ्यात ही सुकन्या दिसली तिथल्या जलाशयावर पाणी भरताना. त्या अश्विनी कुमाराने सहज पृच्छा केली का अगं तू इथे काय करतेस. म्हणजे मी चवन ऋषींची पत्नी. तू काय त्या म्हातारीशी लग्न केलंस ग. म्हणले लग्न करून काय तुला आयुष्यात सुख लागणार आहे. तो देहाने इतका जर्जर हाडाचा सापळा सापळ्याला कातडं चिकटवल्या इतकाच तो. आणि आता नेत्राने अंध, तो असला कुरूप असलेला ऋषी तो का तुझा नवरा. काय मूर्ख आहेस. आम्ही दोन अश्विनी कुमार बघ किती सुंदर आहोत, आमच्यापैकी कोणाला वरलंस तर तुझे किती आयुष्य चांगलं होईल. ते म्हणाले हा वेडेपणा करू नका, मी ज्या व्रतासाठी इथे आहे ते व्रत तुम्हाला समजू शकणार नाही। आणि अशा वेळेला अश्विनी कुमारांनी सुद्धा उगाचच उग्रपणा घेऊन कुठल्या तरी दैवताची आराधना केली, त्या दैवताला आवाहन केलं शस्त्रपात होण्यासाठी, पण शस्त्रपात होऊ शकला नाही। चवन ऋषींपर्यंत ते शस्त्र पोचलं नाही, मधल्यामध्ये सुकन्येच्याही दृष्टीनं ते भस्म झालं। ही पतिव्रतेची शक्ती, आणि चवन ऋषींनी तोपर्यंत ती विद्या शोधून काढली होती, एक विशेष औषधी। त्या औषधीचा प्रयोग करून, पण ती काय प्रमाणात तयार केली असेल अश्विनी कुमाराने आणि चवन ऋषींनी, त्या औषधी त्या सरोवरामध्ये टाकली, पाण्यात टाकली, संजीवनी असल्यासारखं पाणी तयार झालं। त्यामधून स्नान करून चवन ऋषी जे आले ते सुस्वरूप सर्व गुणसंपन्न सर्व अवयव ठाकठीक होऊन आले। काय त्या काळामधली वैद्यकीय प्रगती ह्या लोकांची असेल, व ह्या सगळ्या कल्पना खोट्या कशा म्हणायच्या हो। आता जुन्या काळामध्ये एखाद्याला स्पर्शही न करता नुसता असा हात करून, नुसता असा हात पाठीवर फिरवून त्याच्या सर्व यातना गेल्या, अशा तऱ्हेची पुराणात वर्णनं होती। आत्तापर्यंत वाटायचं काय औषध दिलं नाही, मालिश केलं नाही, काही नाही, नुसतं हात ठेवला दुखणं गेलं असं कसं काय। पण आता रेकी विद्या आली, ज्यामध्ये विशेष मुद्रांनी फक्त हातामध्ये शक्ती निर्माण केली जाते, आणि तो हस्तस्पर्श फक्त त्या इंद्रियाच्या आसपास असला तरी वेदना जातात। म्हणजे आज विज्ञान जे सांगतं की जो जो विज्ञानाने पुढे जावं तो ते सगळे पुराणातल्या शोधनात सत्य करत जातात। आणि आत्ता चालू असलेली एखादी गोष्ट पुराणाशी जुळत नसली तर त्याचं उत्तर एकच असतं, म्हणजे अजून शोधाला पूर्णता मिळायची आहे, की ती पूर्ण झाला की तो तिथंच येऊन बसेल। अशी चवन ऋषींची एका ठिकाणी कथा आली आहे। कथांमधून जसा इतिहास सांगायचा असतो तसं काही एक महत्तत्व मनामध्ये ठसवायचं असतं। ययाती राजाची कथा पुरुवंश सांगण्यापूर्वी इथे सांगितली आहे। ययाती नावाचा राजा आहे, ज्यांनी लग्न केलं आहे शुक्राचार्यांच्या कन्येशी, म्हणजे देवयानीशी। देवयानीचं आणि शर्मिष्ठेचं काही कारणांनी भांडण आहे, म्हणून देवयानीनं शर्मिष्ठेला आपली दासी करून आपल्या बरोबर आणलं आहे। ही सर्व पूर्व कथा ही महाभारताचा खूप मोठा विषय आहे। विष्णू पुराणाने ती प्रदीर्घ कथा घेतलेली नाही, त्याचा सारांश फक्त घेतला आहे की ययाती राजाची थोरली राणी ती देवयानी, नंतर त्यांनी शर्मिष्ठेशीही लग्न केलं, शर्मिष्ठा धाकटी राणी। देवयानीला 3 पुत्र झाले, शर्मिष्ठेला 2 पुत्र झाले। कालांतराने ययाती राजा जर्जर झाला, आता वृद्धापकाळ आला, आणि त्याच्या मनामध्ये अशी लालसा किंवा वासना म्हणू अशी निर्माण झाली की मला माझ्या आयुष्याचे भोग अजून संपवायचे नाहीत, मला ते उपभोगायचं आहे, काय करावं। तर त्याला ऋषींनी सांगितलं एकच त्याला साधन आहे, तुझ्या 5 मुलांपैकी तुझं म्हातारपण तात्पुरतं कोण घ्यायला तयार असेल तर तू त्याला तुझं म्हातारपण देऊ शकतोस, आणि काही काळापुरतं त्याचं तारुण्य घेऊ शकतोस। कसं ट्रान्सफर करते तू, सगळंच अगम्य आहे पण सोय दिसते त्यांच्याकडे ती, मात्र ते कोणीतरी घेतलं पाहिजे। विचार तुझ्या मुलांना, आपल्या 5 मुलांना त्याने ते विचारलं, बाकी 4 तयार झाले नाहीत। शर्मिष्ठेचा जो मुलगा पुरु त्याने हे मान्य केलं, आणि काही काळापुरतं वडिलांचं वार्धक्य घेतलं, स्वतःचं तारुण्य त्यांना दिलं। काही काळ ययाती राजाने उपभोग घेतल्यानंतर तोही कंटाळला आणि मनाला आपण केलेली चूक खाऊ लागली, आपण आपल्या पुत्राचं आयुष्य वाया घालवलं। त्याला परत त्याचं तारुण्य देऊन टाकलं, स्वतःचं वार्धक्य परत घेतलं, आणि मग मात्र आशीर्वाद असा दिला, खरं राज्यावर येण्याचा अधिकार थोरल्या राणीच्या मुलांचा। धाकट्या राणीची मुलं ही साधारणतः सामंत वगैरे ह्या पद्धतीने राहतील, पण आता राज्यावर येण्याचा अधिकार या पुरुला त्याने दिला, कारण माझी सर्व काही इच्छा माझी ती पूर्ण करणारा जर फक्त पुरुष आहे तर तू धाकट्या राणीचा आहेस हा विचार बाजूला करून तुला त्या ठिकाणी राज्यावर बसवतो, तिथून पुरुवंश सुरू झाला असं ते म्हणतात। पण तूर्त पुरुवंश कसा सुरू झाला इतकंच सांगण्यासाठी कथा सांगितली काही। प्रत्येक अध्यायाला एक तात्पर्य दिलंय आणि त्या तात्पर्याचं एक फळ दिलंय की ह्या अध्यायामध्ये तात्पर्य काय उभं केलं, म्हणजे पराशर ऋषी इतर ऋषींना सांगताना तात्पर्य काय सांगतात हे ऋषीवर। अशा रीतीनं आपल्या माता पितरांची त्यांच्या संकटकाळी त्यांच्या दुःखकाळी ज्या कोणी अनंत यातना घेऊन सेवा केली किंवा सेवेची तयारी दाखवली त्याच्या नशिबात नसलेलं भाग्य त्याला मिळालं, कारण तो धाकट्या राणी पोटी जन्माला आल्यामुळे त्याच्या नशिबात राज्य नव्हतं। तर अशा माता पित्यांच्या प्रामाणिक सेवेने आपल्या भाग्यात जन्माच्या वेळी जे नाही तेही त्या भाग्यामध्ये निर्माण होते हे तुमच्या मनामध्ये लक्षात यावे म्हणून याचा मी इतिहास सांगतोय असं ऋषी म्हणतात। आपल्या लक्षातील गणेश पुराणामध्ये सुद्धा याच कथेचं मॅचिंग आहे की आपल्या माता पितरांच्या इच्छेसाठी तीन पृथ्वी प्रदक्षिणा करून त्यांची इच्छा पूर्ण करून अग्रपूजेचा मान मिळवलेले गजानन।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री विष्णू पुराण। निरूपणकार होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:45 आणि 5:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका वैष्णव भक्ती उपासनेचं मूळ असलेलं विष्णू पुराण. विष्णू भक्तीविषयी अनेक कथांबरोबरच वेद, वेदशाखांचं वर्णन, वर्णाश्रम आचार, कलिधर्म निरूपण, यमगीता, शुकदेव यांच्या विशेष शैलीमधलं श्रीकृष्ण चरित्र अशा विविध अंगांनी नटलेलं विष्णू पुराण. निरूपणकार आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री चारुदत्त आफळे. विष्णू पुराण भक्तीसुधावरून ऐका रोज 4:00.
0: श्रोते हो आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामींचं आंबेजोगाईतल्या गुराख्याच्या त्या छोट्या मुलीवर अतिशय प्रेम होतं। मुलीचं वेषांतर करून गावातल्या सावकाराला तिच्या आईवडिलांनी मुलगा म्हणून तिला अर्पण केलं आहे हे स्वामींना ठाऊक होतं। आता ती मुलगा म्हणून स्वामींकडे रोज दर्शनाला यायची आणि स्वामींना उत्तमोत्तम पदार्थ नैवेद्य म्हणून आणायची। सावकाराला समाधान होतं की आपला हा मुलगा देवभक्त आहे। थोड्याच दिवसात सावकाराच्या लक्षात आलं की मुलगा मोठा होतो आहे, तर त्याचं लग्न लवकर उरकून घेऊया। त्याप्रमाणे गावातल्या प्रतिष्ठित लोकांना त्यांनी सांगितलं की आपल्या मुलासाठी सुंदर मुलगी सुचवा। त्याप्रमाणे गंगाखेड ह्या गावातल्या एका छोट्या मुलीबरोबर लग्न करायचं ठरलं। लग्नाची जय्यत तयारी झाली। खरं तर मुलीला हे ठाऊक होतं की आपण मुलगा नसून मुलगी आहोत। ती मनात खूप घाबरली होती, काय करावं तिला कळत नव्हतं। ती फक्त स्वामींच्या स्मरणात अष्टौप्रहर दंग राहू लागली। तिला त्या लहान वयात एकच कळलं होतं की आपलं संरक्षण स्वामी करतील। लग्नाच्या दिवशी मुलीकडच्या बायका मंडळींनी हळदलेपनाचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्याच्याशी आपल्या मुलीचं लग्न होणार आहे तो मुलगा नसून मुलगी आहे। एकदम हलकल्लोळ उडाला। सावकाराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली। त्याला वाटू लागलं मरण आलं तर बरं होईल, आपण गुराख्याकडून फसलो गेलो आहोत हे त्याच्या लक्षात आलं। त्याने राजाकडे तक्रार केली। राजाने मुलीच्या आईवडिलांना चांगलीच शिक्षा केली आणि आश्चर्य म्हणजे मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली। गुराख्याची मुलगी घाबरून गेली, काय करावं तिला कळेच ना। ती निस्सीम स्वामी भक्त होती, त्यामुळे तिला एकच आधार वाटत होता, तो म्हणजे तिच्या प्रिय स्वामींचा। वध करणारे त्या मुलीला घेऊन रानात गेले आणि तिला एका वृक्षाखाली बसवलं। नेमका तो वृक्ष औदुंबर होता। मुलीने आसन घातलं, हात जोडले आणि स्वामींचं स्मरण केलं। त्या स्मरणात ती हरवून गेली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांच्या भक्ताच्या केसाला सुद्धा धक्का लावायची कुणाला ताकद नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। स्वामींचा भक्त हा स्वामींच्या विशाल अंतःकरणात नांदत असतो। स्वामी त्याचं प्रत्येक क्षणी रक्षण करत असतात, धीर देत असतात, मुख्य म्हणजे मार्ग सुचवतात। भक्तांचं केवळ कल्याणच करायचं हे स्वामींचं कृपाछत्र प्रत्येक भक्त प्रत्यक्ष अनुभवत असतो। ही छोटी मुलगी आई वडील सांगतील तसं जगत होती। तिला कळत होतं की आपण मुलाचा वेश घातला म्हणून कधी मुलगा होऊ का। सावकाराकडे राहायला गेली तेव्हा ती एका विलक्षण अशा भीतीच्या सावटाखाली वावरत होती। परंतु स्वामी आपल्या सोबत आहेत ह्या भावनेने तिने आपल्या भीतीचं रूपांतर समाधानात केलं होतं। रोज स्वामींचं दर्शन घेऊन त्यांना प्रेमाने भरवणारी ती मुलगी खरं तर स्वामीमयच झाली होती। तिला भीती कसली,

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन

मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र. स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदय